विषयी वैराग्य उपजले, तयासीचं पूर्ण जाल ज्ञान झाले, मणी टाकिताच लाधले राज्य जीवी, मणी होता सिगटाचा, लोभ धरुनिया तयाचा, मूर्खपणे राज्याचा अवीर केला। ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन, जया पुरुषास जे ध्यान, तयासी त्याची प्राप्त, म्हणोनी जे अविद्या सांडून धरावी सुविद्या, तेणे गुणे जगद्वंद्या पाविजे सिद्र, संन्यपाताचे नि दुःखे भयानक दृष्टीस देखे, औषध घेताची सुखे आनंद पावे, तैसे अज्ञान संन्यपाते मिथ्यामू दृष्टीस दिसते, ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही। समर्थ सांगतायत ज्याचा विषयांच्या ठिकाणी तीव्र वैराग्य उपजतं त्यालाच पूर्ण ज्ञान झालं असं समजावं। जसे राजाने प्रथम मणाच्या लोभाने राज्याचा त्याग केला, पण मणी कवडी मोलाचा आहे हे कळताच त्याने तो त्याच्या पूर्वीच्या मालकास देऊन टाकला आणि त्यामुळे त्याला स्वतःचं राज्य परत मिळालं। तो मणी क्षुद्र शिंगाचा होता, पण राजाने त्याचा लोभ धरून मूर्खपणे राज्याचा अवहेर केला होता। गुरुदेव सांगतायत की हे शिष्या, मी तुला एक निश्चित भविष्य सांगतो, ते तू लक्ष देऊ नये। ज्याला गोष्टीचं ध्यान लागलेलं असतं त्याला ती गोष्ट प्राप्त होते। म्हणूनच माणसाने अविद्येचा त्याग करून सुविद्या दृढ धरावी, म्हणजे त्या योगे त्याला आत्मज्ञान आणि शाश्वत समाधान प्राप्त होऊन तो लवकरच जगवंद्य होतो। ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला संन्यपात झाला की भ्रम होऊन भयानक दृश्य दिसू लागतात आणि तो दुःखी होतो, पण त्याने संन्यपातावर औषध घेतले की त्याचा रोग बरा होऊन त्याला आनंद मिळतो। तैसे अज्ञान संन्यपाते मिथ्या दृष्टीस दिसते, त्याप्रमाणे अज्ञानरूपी संन्यपातामुळे मिथ्या दृश्य दृष्टीस दिसू लागते आणि त्याच्यावर आत्मज्ञानरूपी औषध घेताच त्याचा भ्रम नाहीसा होऊन एका आत्मरूपाशिवाय दुसरं मुळीच काही त्याला दिसत नाही। मिथ्या स्वप्ने वोसणाला तो जागृतीसा आणिला, तेणे पूर्वदशा पावला निर्भयचे, मिथ्याचं परी सत्य वाटले तेणे गुणे दुःख झाले, मिथ्या आणि निरसले हे तो घडेना, मिथ्या आहे जागृतासी परी वेढा लावला निद्रितांसी, जागा झाली या तयासी भयेचं नाही। समर्थ सांगतायत की अज्ञानरूपी संन्यपातामुळे मिथ्या दृश्य दृष्टीस दिसायला लागतं आणि यावर आत्मज्ञानरूपी औषध घेताच त्याचा भ्रम नाहीसा होऊन एका आत्मरूपाशिवाय दुसरं मुळी काही दिसत नाही हे त्याला कळून येतं। आणि मिथ्या स्वप्नाने जो भिवून ओरडतो त्याला जागं केलं की त्याचे भय जाऊन पूर्वीची निर्भय स्थिती त्याला प्राप्त होते आणि ते स्वप्न मिथ्या असून स्वप्नावस्थेत ते खरे वाटले, त्यामुळे त्याला दुःख झाले। हे जे मिथ्या आहे म्हणजे अस्तित्वातच नाही, त्याचं निरसनही होणं शक्य नसतं। जो जागा झालेला असतो त्याला ते मिथ्या आहे हे कळतं, पण जो झोपलेला असतो त्याला ते खरं भासून भुलवतं आणि झोपलेला जागा झाला की त्याचं भय नाहीसं होतं।

परी अविद्या झोप येते भरे, भरे सर्वांगी काविरे, पूर्ण जागृती श्रवणद्वारे मनने करावी, जागृतीची ओळखन ऐक तयाचे लक्षण, जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासुनी, जेणे विरक्तीस न यावे तो साधक ऐसे जाणावे, तेणे साधन करावे थोरीव सांडुनी, साधन न मने जाला, साधन न मने जयाला, तो सिद्धपणे बद्ध झाला, त्याहुनी मुमुक्ष भला ज्ञानाधिकारी, तव शिष्य केला प्रश्न कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी, याचे उत्तर श्रोतियांसी दिदले पुढी लिये समासी, सावध श्रोती कथेसी अवधान द्यावे. समर्थ सांगतायत की अविद्यारूपी झोप जबरीने येते आणि त्यावेळी वाईट स्वप्न पडून तो जीव भयभीत होऊन त्याला सर्वांगाला कंप सुटतो आणि या अविद्यारूपी निद्रेतून पूर्ण जागृती येण्याकरता सतत श्रवण मननाची आवश्यकता आहे. या जागृतीची ओळख पडावी म्हणून एक लक्षण सांगतो ते नीट ऐक. गुरुदेव शिष्याला सांगतायत की जो अंतःकरणापासून विषयांविषयी पूर्ण विरक्त होतो तो जागा झाला असं जाणावं, आणि जो पूर्ण विरक्त झाला नसेल तो साधक आहे असं जाणावं. त्याने आपला मोठेपणा सोडून साधना करीत राहावं. ज्याला साधना करणं आवडत नाही, मी सिद्धच आहे मला साधनेची काय आवश्यकता अशा घमेंडीत जो असतो, त्याच्यापेक्षा ज्ञानाचा अधिकारी असलेला मुमुक्षू बरा. हे सद्गुरूंचं बोलणं ऐकून शिष्याने प्रश्न केला की बद्धाचे आणि मुमुक्षूचे लक्षण कोणते, ते कसं ओळखायचं, कोण साधक आणि कोण सिद्ध हे कसे ओळखावे. समर्थ सांगतायत की श्रोत्यांना याची उत्तरं पुढील समासात मिळतील आणि त्यांनी सावध होऊन कथेकडे लक्ष द्यावं.

रेनबो फंडेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, आणि या सुंदरशा गीताने आपली रेनबो फंडेची सुरुवात झालेली आहे.

जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस. सांताक्रूज वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता 80%. आता जाणून घेऊया हवामानाचा अंदाज पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांकरता. सर्वसाधारणपणे आकाश ढगाळलेलं राहील आणि अधूनमधून हलक्या सरींचा देखील वर्षाव होईल. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. हे होते हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. छान पावसाचे दिवस आहेत, हवेत गारवा आलेला आहे आणि आज मनीमाऊंचा आंतरराष्ट्रीय मांजर दिन आहे. 8 ऑगस्ट रोजी हा साजरा केला जातो आणि छानपैकी या वातावरणात आपले हे सहचर थोडेसे आळशी मस्त छान पहुडलेले असतील.

निरनिराळ्या रंगांच्या मणीमाऊ छान छान मऊ गोजिऱ्या आणि तिच्या अंगावर खेळणारी बागडणारी तिची छोटी छोटी पिल्लं, असं दृश्य जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा मनाला किती छान वाटतं ना. या दिवसाच्या निमित्ताने, आजच्या आंतरराष्ट्रीय मांजर दिवसाच्या निमित्ताने, मांजरांचं या मणीमाऊंचं आरोग्य, कल्याण, जबाबदार संगोपन तसेच निर्बीजीकरण, लसीकरण, दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन आणि त्यांच्याविषयी असलेल्या अनेक अंधश्रद्धा, गैरसमज हे दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी जगभर विविध जनजागृती उपक्रम आजच्या दिवशी राबवले जातात. आणि 2002 आंतरराष्ट्रीय पशु कल्याण निधी या संस्थेने या दिवसाची सुरुवात केली. खरं तर या दिवसाचं महत्त्व हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक मणीमाऊ प्रेमी निरनिराळे उपक्रम राबवतात. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे धान्यांचे जे साठे असतात त्याच्यामध्ये उंदीर आणि इतर लहान उपद्रवी प्राणी जे असतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आपल्या अन्नधान्याचं संरक्षण करण्यासाठी देखील या मणीमाऊंची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

0: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्युझिकली योर्स।
1: क्रिकेट जगतात प्रसिद्ध असणारे अनेक क्रिकेटपटू आज त्यांचा जन्मदिवस आहे 8 ऑगस्ट 1940 रोजी दिलीप सरदेसाई तसेच 8 ऑगस्ट 1952 रोजी सुधाकर राव आणि 1968 रोजी ॲबे कुरुविला यांचा जन्मदिवस 8 ऑगस्ट आजचा। चेंडूफळीचा हा खेळ संपूर्ण जगाला याने कधी वेड लावलं

हे नेमकं सांगता येणार नाही, सांगणं अशक्य आहे थोडं, पण त्याबद्दल जी आत्मीयता आहे, जे वेड समाज मनाला आहे आणि त्यातून व्यक्त होणारं आपलं देशप्रेम, हे सारं सारं आपण अनुभवतो या क्रिकेटच्या खेळामध्ये.

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खोजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाहीत।

कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: क्रिकेट विषयी आपण बोलत होतो आणि आज 1940 साली 8 ऑगस्ट रोजी दिलीप सरदेसाई या क्रिकेटपटूचा जन्म झाला आणि वयाच्या 17व्या वर्षी ते शिक्षणासाठी मडगाव इथून मुंबईत आले। विल्सन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि मुंबईत आल्यावर त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि अल्पावधीतच त्यांनी आपल्या चमकदार खेळाने क्रिकेट जगतात नाम कमावले। 1961 इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून भारतासाठी त्यांनी पदार्पण केलं होतं। भारतासाठी एकूण 30 कसोटी सामने त्यांनी खेळले आणि ज्यामध्ये 5 शतके आणि 1 द्विशतकाचा समावेश आहे। फिरकी गोलंदाज म्हणून त्यांचं अत्यंत आदराने नाव घेतलं जातं। विशेष सांगायचं तर 1971 वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली आणि 642 धावा काढून भारताच्या ऐतिहासिक मालिका विजयात मोलाची भूमिका बजावली आणि त्यांच्या या योगदानामुळे त्यांना भारतीय क्रिकेटचे पुनर्जागरण पुरुष म्हणूनही ओळखलं जातं।

0: एखाद्या गाण्याला संगीतकाराने दिलेल्या चालीला अनुरूप असे अंतराच्या मधले स्वरबंध देतात ते संगीत संयोजक. त्यामुळे आशय आणि सुरांचा परिपोष होऊन गीताचं अंतरंग अधिक खुलत. गेली 20 वर्ष नव्या जुन्या गीतांचं संगीत संयोजन बहारदारपणे करणारे आनंद सहस्रबुद्धी.
1: संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला तुम्ही गा नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिलंय समोरच्या हातात, त्याच्यात त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा असं वाटणं, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे.
0: असे बहरते गाणे संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही. असे बहरते गाणे.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: आपल्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि त्यांचा स्मरण करण्याचा आजचा दिवस चले जाओ चळवळीला जी सुरुवात झाली ती आजच्याच दिवशी महात्मा गांधींनी देशवासियांना करो या मरोचा मंत्र दिला आणि संतापलेल्या जनतेने देशभरात जो अभूतपूर्व लढा उभारला आणि जो भारतीय स्वातंत्र्याचा अंतिम टप्पा ठरला, चले जाओचा नारा आजच्या दिवशी देण्यात आला

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली योर्स।
1: 1942 रोजी 8 ऑगस्टला चले जाओचा ठराव मंजूर केला आणि महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे, करो या मरो हा नारा देशवासियांना दिला। दुसऱ्याच दिवशी गांधीजींसह अनेकांना अटक झाली, परंतु तुरुंगात गेल्यानंतरही, आपल्या नेत्यांच्या तुरुंगात गेल्यानंतर सुद्धा जनतेने हा लढा, या आंदोलनाची धुरा स्वतः सांभाळली आणि अनेकांनी भूमिगत चळवळी रे हा लढा सांभाळला। उषा मेहता यांनी भूमिगत राहून रेडिओ केंद्र चालवून माहिती पसरवली आणि हे आंदोलन केवळ तिथेच मर्यादित न राहता सगळीकडे अगदी वणव्यासारखे पसरले आणि आपल्याला अर्थातच काही वर्षांनी याचं आता थोड्याच दिवसात जो दिवस आपण साजरा करणार आहोत, अगदी सणासारखा साजरा करणार आहोत, काही वर्षांनी याचं फळ आपल्याला मिळालं।

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. नक्की ऐका न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: सकाळचे ठीक 7:12 झालेले आहेत आणि आपण आता ऐकणार आहोत कार्यक्रम सुभाषित गुंजनम. लेखन निवेदन स्वाती बापट, सादर करते गुरुनाथ तेरवणकर.

आपल्या संस्कृतीत परोपकाराला महत्त्व आहे. जिथे गरज असेल तिथे मदत करणं हा आपण धर्म मानतो. परोपकार हा सद्गुण खरा, पण तो योग्य माणसाच्या ठिकाणीच दाखवावा. अन्यथा काय होतं हे या सुभाषितात पाहूया.

या सुभाषितातले बरेचसे शब्द आपल्या परिचयाचे वाटतायत ना? हे सुभाषित आपल्याला सांगते की नीच, अधम किंवा वाईट प्रवृत्तीच्या माणसाला केलेली मदत हानिकारक ठरते. उपकारोपी नीचानाम अपकारो ही जायते. या ओळीतून सुभाषितकार हेच सांगतो की नीच माणसाच्या बाबतीत केलेले उपकार हे अपकार ठरतात. असे उपकार करताना आपण जणू विषच पेरत असतो हे पटवून देण्यासाठी सुभाषितकार सापाचे उदाहरण देतो. पयः या शब्दाचे दोन अर्थ आहेत, दूध आणि पाणी. इथे दूध हा अर्थ अपेक्षित आहे. पान याचा अर्थ पाजणे, भुजंग म्हणजे साप. सापाला दूध पाजणे म्हणजे त्याचे विष वाढवणे आहे. सुभाषितातील केवलम या शब्दाने ही शक्यता अधिकच अधोरेखित केलेली आहे. दुसऱ्या एका सुभाषितात हेच सांगितलं आहे की गाय फारशी मौल्यवान नसलेली अशी गोष्ट म्हणजे गवत खाते आणि अतिशय पौष्टिक आरोग्यदायी असं दूध देते, परंतु साप तेच दूध पितो आणि त्याचं विषात रूपांतर करून गरळ ओकतो. म्हणजे बघा, राम रावण युद्धामध्ये रावणाची बाजू अधर्माची आहे हे जाणून विभीषणाने रावणाला मदत करायला ठाम नकार दिला आणि तो रामाच्या बाजूने उभा राहिला. पण भाऊ म्हणून कुंभकर्णाने रावणाला मदत केली. एखाद्या विघ्नसंतोषी नाठाळ मुलाला परीक्षेत पास होण्यासाठी मदत करणं, एखाद्याची चूक किंवा अपराध लपवणं, त्याला पाठीशी घालणं, असं करत असताना आपण त्याच्यातील दुर्जनत्वाला, खलत्वाला, वाईट वृत्तीला किंवा दुर्गुणांना खतपाणी तर घालत नाही ना. यासाठी सजग राहिलं पाहिजे. हे तत्व जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर, राजकीय किंवा कौटुंबिक जीवनात, नोकरीत इत्यादी ठिकाणी उपयोगी पडणारं असं आहे. परोपकाराची कितीही भावना असली तरी योग्य अयोग्याचा नीट विचार करूनच प्रसंगी ठामपणे नकार देणे हेच आपल्या हिताचं असतं.

आत्ताच आपण ऐकलं सुभाषित गुंजनम, लेखन निवेदन स्वाती बापट आणि सादर करते गुरुनाथ तेरवणकर. साप आणि त्याच्या विषाचा उल्लेख झाल्याने मला यमुनेला दूषित करणाऱ्या कालियाची आठवण झाली. ऐकूया एक सुंदरसं गीत.

0: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता 6,22,000 अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या 5,220 अतिरिक्त बस धावणार. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणाला कालपासून प्रारंभ करण्यात आला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 6,22,000 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये 5,028 कोटींचा पहिला हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं हस्तांतरित करण्यात आला. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील शेतकरी अधिक सक्षम समृद्ध आणि अधिक प्रगत करण्याच्या उद्देशानं राज्य शासनानं ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आता रोज मोठ्या प्रमाणात ही अकाउंट्स येत आहेत. अशी व्यवस्था केलेली आहे की जसे जसे अकाउंट्स येतील, ऑथेंटिकेट होतील, तसं तसं त्या खात्यांमध्ये पैसे जातील. 12 लाख अकाउंट जे आहेत हे बँकांना परत पाठवलेले आहेत, कारण बँकांनी त्यात चुका केलेल्या आहेत. बँकांनी हे सांगितलंय की साधारणपणे आठवड्याभरामध्ये तेही अकाउंट सुधारून आम्ही परत करू. पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट्स ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट्समध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे हे आपण त्या ठिकाणी देणार आहोत.
0: नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी 34,732 कोटींच्या विकास आराखड्याला गती देत संबंधित विभागांनी सर्व कामं वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं मुंबईत काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. कुंभमेळ्यातली सध्याच्या कामांची परिस्थिती समाधानकारक नाही. प्रत्येक विभागानं अधिक वेगानं आणि समन्वयानं काम करण्याची गरज आहे. या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते राज्यातील शहरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्या सामंजस्य करार होणार आहे. त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय हातमाग दिन काल देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रपती भवनात काल आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2025 वर्षासाठीचे संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार अशा 22 पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. हातमाग विणकरांच्या कौशल्यपूर्ण कारागिरीसाठी, नाविन्यपूर्ण कार्यासाठी आणि भारताच्या हातमाग परंपरांच्या जतनासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. देशात समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणाऱ्या 4 विशेष टपाल तिकिटांचंही याप्रसंगी अनावरण करण्यात आलं. हजारो वर्षांपासून हातमाग हा भारताच्या सांस्कृतिक आणि सभ्यतेच्या प्रवासाचा अविभाज्य भाग राहिला असून या क्षेत्रानं भारताचा समृद्ध वारसा जपण्यासोबतच रोजगार, महिला सक्षमीकरण, कला संस्कृती आणि निसर्गाप्रती प्रेम यांनाही चालना दिली असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यावरून कालही विरोधकांनी गदारोळ केला, त्यामुळे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी लोकसभेत काल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. देयकांमधील विलंब दूर करणे आणि वाद निवारण प्रक्रिया सुलभ करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. ग्राहकांसाठी यूपीआय सेवा मोफतच राहील असं पीसीआय अर्थात पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडियानं म्हटलं आहे. प्रत्येक भारतीय नागरिक कोणत्याही व्यवहार शुल्काशिवाय इन्स्टंट डिजिटल पेमेंट व्यवहार सुरू ठेवू शकतो. तसंच डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या लहान व्यापाऱ्यांवरही कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं एका निवेदनात पीसीआयनं स्पष्ट केलं आहे. यूपीआयची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, फसवणूक रोखणं आणि नवनवीन उपाययोजना यामध्ये बँका, फिनटेक कंपन्या, एनपीसीआय आणि रिझर्व्ह बँक गुंतवणूक करत असल्याचं पीसीआयनं सांगितलं. आधुनिक वाहनं आता केवळ यांत्रिक साधनं राहिलेली नसून ती सॉफ्टवेअरवर आधारित कनेक्टेड डिजिटल प्रणाली बनली आहेत. अशा आधुनिक वाहनांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक संस्था, ऑटोसिफ प्रायव्हेट लिमिटेड आणि जगमंगल सोशल फाउंडेशन यांनी संयुक्तपणे काल पुण्यात एका उपक्रमाचं आयोजन केलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे याचं उद्घाटन करण्यात आलं. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटीचा संबंध केवळ वाहन सुरक्षेशी नसून रस्ते सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास यांच्याशी जोडलेला आहे असं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळानं 7 ते 25 सप्टेंबर या कालावधीत सुमारे 5,220 अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल ही माहिती दिली. या गाड्यांसाठी प्रवाशांना बसस्थानकांवर तसंच एमएसआरटीसी बस रिझर्व्हेशन या अधिकृत मोबाईल ऍपद्वारे आरक्षण करता येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणाऱ्या दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमानं नवी दिल्लीत कार्यान्वित करण्यात येणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचंही उद्घाटन झालं. यावेळी बोलताना तावडे यांनी मराठी साहित्य, नाटक आणि चित्रपटांचा भारतीय चित्रपटसृष्टीवर पडलेला प्रभाव अधोरेखित केला. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव नियमितपणे आयोजित करण्यात येईल असं यावेळी जाहीर करण्यात आलं. गुन्ह्यांचा तपास वेळेत पूर्ण करा आणि न्यायालयीन दोषसिद्धीचा दर वाढवा असा स्पष्ट आदेश पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी बीड जिल्हा पोलीस दलाला दिला. त्यांच्या उपस्थितीत काल बीडमध्ये गंभीर गुन्ह्यांचा तपास आढावा बैठक झाली. दोषसिद्धी, नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. जालन्यातल्या विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 3 वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या खटल्याचा निकाल अवघ्या 57 दिवसात दिला आहे. या प्रकरणी आरोपीला आजन्म कारावास आणि 50,000 रुपये दंड न्यायालयानं ठोठवला आहे. तसंच मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित बालिकेला 3 लाख रुपयांची अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. जिल्हा आणि विशेष सत्र न्यायाधीश कृपेश विजय मोरे यांनी काल हा निकाल दिला. 10 जून रोजी बालिकेचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त येत्या 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानात प्रत्येक नागरिकानं उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केलं आहे. या कालावधीत जिल्ह्यात शहर, तालुका तसंच ग्रामस्तरावर तिरंगा बाईक रॅली, सायकल रॅली, पदयात्रा, सेल्फी विथ तिरंगा यासह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या स्वयंरोजगार आणि व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबवण्याला शासनानं मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत 3 प्रकारच्या कर्ज योजनांचा समावेश करण्यात आला असून 25,000 रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. हवामान. राज्यात सर्वच विभागात आज पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला

आता 6,22,000 अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर, राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या 5,220 अतिरिक्त बस धावणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

1932 कृष्णाष्टमीला 8 ऑगस्टला एका बाळकृष्णाचा जन्म झाला आणि तो बाळकृष्ण अर्थातच कृष्णा कोंडके, दादा कोंडके म्हणून आपले दादा, आज त्यांचा जन्मदिवस आणि त्यांच्या गीतांचा जल्लोष तर झालाच पाहिजे. आजचा योग देखील किती छान जुळून आला बघा. आजचा शनिवार बजरंग बलीच्या गीतांचा आपण अनेक श्रोते चाहते असतात आजच्या दिवशी, आणि दादांनी लिहिलेलं हे गीत अंजनीच्या सुता, अजून एक छानसं गाणं

चंदेरी दुनियेतल्या या रुपेरी पडद्यावर दादांचं आगमन झालं ते 1969 मध्ये तांबडी माती या चित्रपटातून. आणि या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट मराठी फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 1971 मध्ये दादा निर्माते बनले. अर्थातच त्यांच्या चित्रपटातील संवाद द्व्यर्थी असल्याने सेन्सॉर बोर्ड देखील त्यांच्यापासून थोडंसं वचकून असायचा. आणि मात्र सीन कापायच्या जेव्हा जेव्हा वेळ यायची तेव्हा मात्र दादा असे काही सांगायचे, असे काही तर्क लावायचे की भलाभल्यांची बोलती बंद व्हायची. दादांचे 9 चित्रपट तब्बल 25 आठवडे सलग हाऊसफुलच्या बोटमध्ये, आणि याची दखल देखील घ्यावी लागली सर्वांना.

चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी दादांचं विच्छा माझी पुरी करा हे वगनाट्य इतकं गाजलं की त्यांचे 1500 जास्त शो झाले. आणि हे वगनाट्य पाहण्यासाठी जेव्हा अनेक मंडळी जायची आणि राजकीय मंडळी देखील जायची तर थोडं कुठेतरी त्यांच्या मनात असं भीती असायची की आता आपल्यावर काय कमेंट येईल म्हणून. परंतु या वगनाट्याचे जल्लोषात अनेक प्रयोग झाले आणि यानंतर चंदेरी दुनियेत रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयासाठी देखील दादा छान गाजले.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरम चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आकाशवाणीने शताब्दी वर्षात पाऊल ठेवलेलं आहे आणि यानिमित्त एक सुंदर असा कार्यक्रम सकाळी 7 वाजता सुभाषित संस्कृतांची मालिका आपल्यासमोर आलेली आहे आणि आजच्या संस्कृत सुभाषिताचं लेखन आणि निवेदन होतं आदिती माधवन यांचं.

0: Swali FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: सकाळचे ठीक 7:45 आणि 23 सेकंद झालेले आहेत आणि आता आपण ऐकणार आहोत बहुप्रतीक्षित कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा 10वा भाग.
1: स्वातंत्र्यानंतरच्या भारतात ब्रिटिश पुतळ्यांकडे पाहण्याचा केंद्र आणि राज्य सरकारांचा काय दृष्टिकोन होता? देशभरातील पुतळे का हलवण्यात आले? ते हलवण्यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत झाली? त्यामागे कोण होतं? इत्यादी माहितीचा थोडा आढावा घेणं आवश्यक आहे.
2: 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. आता ब्रिटिश साम्राज्यशाहीची आठवण करून देणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या ब्रिटिशांच्या पुतळ्यांचं नेमकं काय करायचं हा प्रश्न पुढे येऊ लागला. वास्तविक हा प्रश्न 1942 चले जाव चळवळीपासूनच अधूनमधून डोकं वर काढत होता. या काळापर्यंत देशाच्या पारतंत्र्याची जाणीव सर्वसामान्य जनतेला झाली होती आणि तेव्हापासूनच ब्रिटिशांचे पुतळे भारतीय जनतेच्या डोळ्यात खुपू लागले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही भावना तीव्र होणं साहजिक होतं.
1: मुंबई शहरापुरतं बोलायचं तर चर्चगेटचा एडविन मॉन्टेग्यू यांचा पुतळा किंवा भाटिया बागेतला डॉक्टर ब्लॅनी यांचा पुतळा असे काही मोजके पुतळे सोडले तर इतर पुतळे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचे आहेत याची फारशी स्मृती किंवा माहिती मुंबईकरांना नव्हती आणि म्हणूनच अर्थातच त्यांच्याविषयीची आपुलकीही स्वातंत्र्योत्तर मुंबईकरांना नव्हती. या पुतळ्यांची निगाही राखली जात नव्हती. ते केवळ रस्त्यांची शोभा वाढवत होते आणि आता जनतेला पारतंत्र्याची आठवण देणारी ती शोभा नजरेसमोर नकोशीही झाली होती. त्यामुळे हे सर्व पुतळे एखादा मोठा हॉल ऑफ फेम बांधून त्यात हलवावेत असं सुचवणारा GN आचार्य यांचा एक लेख 22 फेब्रुवारी 1942 बॉम्बे क्रॉनिकल या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. आचार्य यांनी यात मुंबईत विविध ठिकाणी उभारले गेलेले भारतीय नेत्यांचे पुतळेही या हॉलमध्ये हलवावेत असंही सूचित केलं होतं.
2: 1942 मुंबईतून सुरू झालेल्या चले जाव आंदोलनामुळे आणि त्यानंतर मुंबईत उसळलेल्या नौदलाच्या बंडामुळे मुंबईतलं आणि देशातलंही वातावरण ढवळून निघालं होतं. याच काळात नागपूरच्या महाराज बागेतील राणी व्हिक्टोरियाच्या पांढऱ्या संगमरवरी पुतळ्याची विटंबना करून तो एका तलावात फेकून दिला होता. त्यानंतर 5 वर्षांनी दुष्काळामुळे जेव्हा त्या तलावातील पाण्याची पातळी कमी झाली तेव्हा तो तिथं आढळला आणि मग प्रशासनानं तो बाहेर काढला. त्याला स्वच्छ करून नागपूरच्या पोस्ट आणि टेलिग्राफ कार्यालयासमोरच्या मुख्य रस्त्यावर पुन्हा उभारला. या आंदोलनाच्या काळात मुंबईतल्याही काही पुतळ्यांची नासधूस झाली. हे खरं असलं तरी देशभरात इतर ठिकाणी झालेल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या मोडतोडीच्या प्रमाणात ती अत्यंत नगण्य होती. त्या आंदोलनात हे पुतळे ज्या ब्रिटिशांचं प्रतिनिधित्व करत होते त्या ब्रिटिशांना हाकलून देण्याला प्राधान्य मिळालं होतं. हे पुतळे आता सार्वजनिक ठिकाणांहून हलवावेत अशी मागणी वृत्तपत्रातून अधूनमधून होऊ लागली होती. तरी त्यांची नासधूस मात्र फारशी केली जात नव्हती.
1: 42 आंदोलनानंतर स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र होत गेली. भारताला मिळणारं स्वातंत्र्य दृष्टीच्या टप्प्यात येऊ लागलं होतं. अशातच मुंबईत झालेल्या नेव्हीच्या बंडानंतर 2 सप्टेंबर 1946

0: रोजी भारताचं अंतरिम सरकार स्थापन झालं होतं. ब्रिटिश भारत ते स्वतंत्र भारत या सत्ता संक्रमणात सहकार्य करणं हे या सरकारचं मुख्य काम होतं. या सरकारने ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या खुणा असणारे हे पुतळे मुंबईच्या रस्त्यावरून हटवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना वर्तमानपत्रातून होऊ लागल्या होत्या. मात्र हे हंगामी सरकार भारताच्या स्वातंत्र्यासंबंधीच्या महत्वाच्या बाबी हाताळत असल्यामुळे या मागण्यांकडे त्यांना फारसं लक्ष देता येत नव्हतं.
1: तत्कालीन वृत्तपत्रातून पुतळे हलवण्याचा धोशा चालूच होता. अनेक जण अनेक उपाय सुचवत होते. काही म्हणत होते की मुंबईच्या रस्त्यातले आणि बागांमधले हे सर्व पुतळे म्युझियममध्ये हलवावेत, तर काहींची मागणी होती की ते ब्रिटिशांच्या देशात पाठवून द्यावेत. एका निवृत्त ब्रिटिश सनदी अधिकाऱ्याने तर हे पुतळे ज्यांचे आहेत त्यांच्या त्यांच्या जन्मगावी पाठवून द्यावेत आणि तिथे त्यांची उभारणी करावी असाही उपाय सुचवला होता. मात्र त्या पुतळ्यांचं तिथे स्वागत होईल का अशीही शंका काहींनी मांडली होती. आणि समजा त्यांनी स्वागत करायचं ठरवलं तर हे सर्व पुतळे जहाजातून इंग्लंडला पाठवण्याचा खर्च कोण करणार हा प्रश्नही होताच.
0: वर्तमानपत्रात लिहिणाऱ्या एका लेखकाने तर भन्नाट कल्पना मांडली होती. त्याने लिहिलं होतं की हे पुतळे म्युझियम मध्येही हलवू नयेत किंवा इंग्लंडलाही पाठवू नयेत, तर ब्रॉन्झ आणि संगमरवराचे हे पुतळे तोडून त्यांच्यातले धातू आणि दगड बांधकामासाठी वापरावेत. ही सूचना अतिरेकीपणाची असली तरी ती स्वतंत्र भारताच्या नागरिकांची मानसिकता दर्शवणारी होती.
1: लोकमताचा रेटा पाहून नाही म्हणायला 27 मार्च 1947 या दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात असलेले व्हिक्टोरिया राणी आणि इतर 6 असे मिळून एकंदर 7 अर्ध पुतळे म्युझियममध्ये हलवावेत असा ठराव डाह्याभाई पटेल यांनी मांडला. त्याला कोणाचा विरोध असण्याचं काही कारण नव्हतं. परंतु असं केल्यास नव्याने निर्माण झालेल्या भारत इंग्लंड राजनैतिक संबंधांवर दुष्परिणाम होऊ शकतील या मुद्द्यावर नौशीर भरुचा आणि जमनादास मेहता इत्यादींसारख्या सभासदांनी ह्या ठरावाला विरोध केला. अखेर बरीच चर्चा होऊन तसा ठराव महापालिकेत संमत झाला. हे 7 अर्ध पुतळे होते राणी व्हिक्टोरिया 1881 ते 1890 दरम्यान मुंबई महापालिकेचे आयुक्त सर एडवर्ड चार्ल्स ऑलिवंट, मुंबईचे सर्वात पहिले पोलीस आयुक्त फ्रँक साउटर, डॉक्टर थॉमस ब्लॅनी, महापालिका आयुक्त ॲक्वर्थ हार्वे आणि कॅप्टन हेनरी यांचे. अखेरीस हे 7 ब्रिटिश अर्धपुतळे महानगरपालिका सभागृहातून हलवण्यात आले आणि आज ते भाऊदाजी लाड म्युझियममध्ये विसावलेले आहेत.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकला मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा 10वा भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या कार्यक्रमात. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आजपासून सुरू झालेला हा प्रवास आपणा सर्वांच्या साथीने खूपच छान असा उत्तरोत्तर रंगत गेला आणि हा सांगीतिक प्रवास असाच सुरू राहणार आहे. दुपारच्या 17:00 ते 5:00 या वेळेत आर जे प्रफुल्ल आपल्यासोबत असेल आणि 10 ते 1 या वेळेत आर जे मधुलिका एफ एम गोल्डवर आपल्याला साथ संगत करेल. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज दिल्ली आयआयटीचा 57वा दीक्षांत समारंभ. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. ग्राहकांसाठी यूपीआय सेवा मोफतच राहील, पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडियाचा निर्वाळा. आणि महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्ली आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या

57व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. या अग्रगण्य संस्थेनं संशोधन आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात नेहमीच महत्वपूर्ण योगदान दिलं असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. संस्थेतील विद्यार्थी आणि शिक्षकांची संवाद साधण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं. संस्थेच्या सोनीपत कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेल्या परमप्रज्ञा या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुपर कॉम्प्युटिंग सुविधेचं उद्घाटन पंतप्रधान दूरस्थ पद्धतीनं करतील. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या स्कॅन अँड शेअर सेवेनं 25 कोटी ओपीडी अर्थात बाह्यरुग्ण नोंदणीचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. ऑक्टोबर 2022 स्कॅन अँड शेअर सेवा सुरू झाली. याद्वारे QR कोड स्कॅन करून रुग्णालयातील नोंदणी डिजिटल पद्धतीनं पूर्ण करण्याची सुविधा दिली जाते. 25 कोटींचा टप्पा हे भारताच्या डिजिटल आरोग्य परिसंस्थेवर नागरिक आणि आरोग्यसेवा पुरवठादारांनी ठेवलेला वाढता विश्वास दर्शवत असल्याचं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील कुमार बरनवाल यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते राज्यातील शहरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घाटनही शाह यांच्या हस्ते होणार आहे. आधुनिक वाहनं आता केवळ यांत्रिक साधनं राहिलेली नसून ती सॉफ्टवेअरवर आधारित कनेक्टेड डिजिटल प्रणाली बनली आहेत. अशा आधुनिक वाहनांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक संस्था ऑटोसिफू प्रायव्हेट लिमिटेड आणि जगमंगल सोशल फाउंडेशन यांनी संयुक्तपणे काल पुण्यात एका उपक्रमाचं आयोजन केलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे याचं उद्घाटन करण्यात आलं. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटीचा संबंध केवळ वाहन सुरक्षेशी नसून रस्ते सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास यांच्याशी जोडलेला आहे, असं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. राष्ट्रीय हातमाग दिन काल देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रपती भवनात काल आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2025 वर्षासाठीचे संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार अशा एकंदर 22 पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. हातमाग विणकरांच्या कौशल्यपूर्ण कारागिरीसाठी, नाविन्यपूर्ण कार्यासाठी आणि भारताच्या हातमाग परंपरांच्या जतनासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. देशात समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणाऱ्या 4 विशेष टपाल तिकिटांचंही याप्रसंगी अनावरण करण्यात आलं. हजारो वर्षांपासून हातमाग हा भारताच्या सांस्कृतिक प्रवासाचा अविभाज्य भाग राहिला आहे. या क्षेत्रानं भारताचा समृद्ध वारसा जपण्यासोबतच रोजगार, महिला सक्षमीकरण, कला संस्कृती आणि निसर्गाप्रती प्रेम यांनाही चालना दिली असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. ग्राहकांसाठी UPI सेवा मोफतच राहील असा निर्वाळा PCI अर्थात पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडियानं दिला आहे. प्रत्येक भारतीय नागरिक कोणत्याही व्यवहार शुल्काशिवाय इन्स्टंट डिजिटल पेमेंट व्यवहार सुरू ठेवू शकतो. तसंच डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या लहान व्यापाऱ्यांवरही कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं PCI एका निवेदनात स्पष्ट केलं आहे. UPI विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, फसवणूक रोखणं आणि नवनवीन उपाययोजना यांमध्ये बँका, फिनटेक कंपन्या, NPCI आणि रिझर्व्ह बँक गुंतवणूक करत असल्याचं PCI सांगितलं. व्यवहारांचं प्रमाण वाढत असताना आगामी काळातही ग्राहकांना आणि व्यवसायांना UPI द्वारे विश्वसनीय सेवा मिळणं सुनिश्चित करण्यासाठी ही गुंतवणूक सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं PCI नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यांवरून कालही विरोधकांनी गदारोळ केला, त्यामुळे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी लोकसभेत काल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. देयकांमधील विलंब दूर करणं आणि वाद निवारण प्रक्रिया सुलभ करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. परदेशातून येणाऱ्या निधीच्या नियमनामध्ये सुधारणा करणाऱ्या प्रस्तावित विधेयकाबाबत अमेरिकेच्या एका लोकप्रतिनिधीनं उपस्थित केलेले आक्षेप भारतानं फेटाळून लावले आहेत.

कायदेविषयक बाबी ही देशाची अंतर्गत बाब असून त्याबाबतचे निर्णय संसद घेत असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे. नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना ही भूमिका मांडली. अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये परदेशी निधीचं नियमन केलं जात असल्याचं जयस्वाल यांनी निदर्शनास आणून दिलं. भारत आणि श्रीलंकेदरम्यान काल नवी दिल्ली इथं ऊर्जा क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याबाबत बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय ऊर्जा तसंच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल आणि श्रीलंकेचे बंदर आणि नागरी विमान वाहतूक मंत्री तसंच ऊर्जामंत्री अनुरा करुणाथिलके उपस्थित होते. यावेळी प्रस्तावित भारत श्रीलंका HVDC वीज जोडणी आणि संपूर सौर ऊर्जा प्रकल्पासह सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणाला कालपासून प्रारंभ करण्यात आला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 6,22,000 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये 5,028 कोटींचा पहिला हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं हस्तांतरित करण्यात आला. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेशाच्या नियोजित शाश्वत आणि जागतिक दर्जाच्या विकासासाठी राज्य शासनानं आंतरराष्ट्रीय संस्थांशी केलेल्या भागीदारीमुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला. MMRDA रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड आणि सिंगापूरच्या टेमासेक समूहातील सुरवाना जुरांग आणि मॅपल ट्री यांच्यात काल सामंजस्य करार झाला, त्यानंतर ते बोलत होते. झारखंडमध्ये JPSC आणि JSSC परीक्षांमधल्या कथित अनियमिततेवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकार आणि विद्यार्थी शिष्टमंडळ यांच्यात काल पहिली अधिकृत चर्चा झाली. दरम्यान या प्रकरणाचा तपास आणि त्याभोवतीच्या राजकीय हालचालींनीही वेग घेतला आहे. सुमारे 1.5 तास चाललेल्या या बैठकीत भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता असावी, कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि भरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा केल्या जाव्यात या मागण्यांचा विद्यार्थ्यांनी पुनरुच्चार केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक पावलं उचलेल, असं मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान सरकार विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील असून चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियामध्ये आसा इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या रक्षित रामराज आणि अश्मिता चालिया यांनी महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत उद्या अश्मिता आणि रक्षित आमनेसामने असतील. भारतीय हवामान विभागानं आज ओडिशा आणि राजस्थानमध्ये अतिमुसळधार पाऊस तसंच वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. ईशान्य भारत, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, केरळ आणि माहे या भागातही आज मुसळधार पाऊस आणि वादळासह विजांच्या कडकडाटाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज दिल्ली IIT 57वा दीक्षांत समारंभ. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. ग्राहकांसाठी UPI सेवा मोफतच राहील, पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडियाचा निर्वाळा. आणि महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. या राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. विकसित भारताच्या यात्रेत तरुण जेवढे सशक्त होतील तेवढा देश सक्षम होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पंतप्रधानांनी यावेळी मार्गदर्शन केलं. पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी केवळ त्यांचं शिक्षणच पूर्ण करत नाहीत तर ते त्यांच्या आयुष्यात

अमित शहा राज्यातील शहरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींशीही यावेळी संवाद साधणार आहेत. ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक आज मध्य प्रदेशातील भोपाळ इथं होत आहे. या बैठकीत सांस्कृतिक वारसा संग्रहालय सर्जनशीलतेशी संबंधित अर्थकारण आणि सहभागी देशातील सांस्कृतिक आदान प्रदान यावर बैठकीत चर्चा प्रस्तावित आहे. ब्रिक्स देशातील संस्कृती आणि व्यक्ती व्यक्तीतील परस्पर संवाद वृद्धिंगत होण्यावर विचार मांडण्यात येतील. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात आज सकाळी एका खासगी बसचा अपघात झाल्यानं 7 जणांचा मृत्यू झाला आणि 11 जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी 7:15 वाजेच्या सुमारास चुरा विधानसभा मतदारसंघातील बैरागड इथल्या चालुआंज मोरजवळ घडला. खासगी बस बैरागडहून चंबाच्या

आसाममध्ये आलेली विनाशकारी पूरस्थिती ओसरत असली तरीही सद्यस्थिती अद्यापही गंभीर असून जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित झालं आहे। या आपत्तीतून पूर्णपणे सावरण्यासाठी लोकांना बराच काळ लागणार असून सरकार सर्वतोपरी नुकसान भरपाईसाठी प्रयत्नशील आहे। पुरामुळे आसाममधील मृतांची एकूण संख्या आता 98 वर पोहोचली असून 13 जिल्ह्यातील एकूण 464 गावं प्रभावित झालेली आहेत। जम्मू आणि काश्मीरमधील पवित्र श्री अमरनाथ यात्रेत जम्मू ते बालताल दरम्यानचा प्रवास आज रद्द करण्यात आला आहे। खराब हवामान आणि जम्मू काश्मीर महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला। मात्र यात्रेतील बालताल ते पवित्र गुहेपर्यंतचा प्रवास आजही सुरूच असून 1200 अधिक भाविकांनी आज सकाळपासून तिथं दर्शन घेतलं असून त्यांना बालताल सोडून जम्मूकडे पाठवलं जात आहे। अमेरिकेच्या सिनेटमध्ये रशियाच्या तेल आणि वायू विक्रीवरील निर्बंधांशी संबंधित प्रलंबित विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे। या विधेयकाच्या

वर 100% आयात शुल्क अमेरिका लावू शकते. हे विधेयक सप्टेंबरमध्ये प्रतिनिधीगृहात सादर होण्याची शक्यता आहे. तिथल्या मंजुरीनंतर हे निर्बंध लागू होतील. सातारा जिल्ह्यातलं कोयना धरण 88% भरलं असून सकाळी धरणात 16,468 घनफूट प्रतिसेकंद इतक्या वेगानं पाणी आवक सुरू होती. त्यानुसार नियंत्रित स्वरूपात विसर्ग

0: संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर। भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल। हिमाचल प्रदेशात चंबा इथं बस अपघातात 7 जण ठार तर 11 प्रवासी जखमी। आणि देशाच्या उत्तर भागात पावसाचा जोर, जम्मू काश्मीरमधली अमरनाथ यात्रा स्थगित। आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं। यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले।
1: आप देश के लिए बहुत कुछ करने का सपने लेकर के यहाँ से निकल रहे हैं। आज कई स्टूडेंट्स उनको उनकी उपलब्धियों के लिए मेडल्स भी मिले हैं। मैं आप सभी को इसके लिए बहुत बहुत बधाई देता हूँ। लेकिन एक आध दो बेटियां होती तो जरा ज्यादा अच्छा होता। सॉरी, एक दो क्यों ज्यादा होनी चाहिए थी। आज आईआईटी दिल्ली में एआई से जुड़े कुछ नए इनिशिएटिव भी शुरू हुए हैं। मैं इसके लिए भी आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
0: आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आयआयटी दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत। राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं। राज्यातल्या नागरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा बँक संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला। या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार होत आहे। त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते झालं। झारखंडमध्ये जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधल्या कथित अनियमिततेवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकार आणि विद्यार्थी शिष्टमंडळ यांच्यात आज चर्चेची दुसरी फेरी सुरू आहे। दरम्यान या प्रकरणाचा तपास आणि त्याभोवतीच्या राजकीय हालचालींनीही वेग घेतला आहे। सुमारे 1.5 तास चाललेल्या या बैठकीत भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता असावी, कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि भरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा केल्या जाव्यात या मागण्यांचा विद्यार्थ्यांनी पुनरुच्चार केला। विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक पावलं उचलेल असं मंत्र्यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान सरकार विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील असून चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटलं आहे। रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव वाढवण्याच्या उद्देशानं अमेरिकेच्या संसदेनं एक विधेयक बहुमतानं मंजूर केलं आहे। या विधेयकातल्या तरतुदींमुळे रशियाकडून कच्चं तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या भारत, चीन, स्लोवाकिया, हंगेरी अशा देशांमधून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 100% अतिरिक्त आयात शुल्क लागू करण्याचा मार्ग खुला होणार आहे। याचा थेट परिणाम भारतातल्या निर्यातदारांवर होणार असल्याची शक्यता द गार्डियन या ब्रिटिश वृत्तपत्रात आणि इतर प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली आहे। हे विधेयक रशियाच्या युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर दबाव निर्माण करण्याच्या अमेरिकेच्या धोरणाचा भाग असू शकतं असं त्याचं समर्थन करणाऱ्या गटानं म्हटलं आहे। सध्या हे अतिरिक्त आयात शुल्क लागू झालेलं नाही, तसंच या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही। युक्रेनची राजधानी किव्हजवळ काल रात्रभर झालेल्या रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये एका बालकासह किमान 3 जण ठार झाले तर इतर 3 जण जखमी झाले। आज पहाटेसुद्धा किव्हच्या पूर्व भागात हल्ले चढवण्यात आले। दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की सर्बियाची राजधानी बेलग्रेड इथं पोहोचले आहेत। रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा साठा कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। झेलेन्स्की युक्रेनसाठी अधिक व्यापक आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। मणिपूरमध्ये इम्फाळच्या 2 जिल्ह्यातून बंदी घातलेल्या 2 संघटनांच्या 4 दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे। काकचिंग जिल्ह्यात वायखोंग पोलीस ठाणे

क्षेत्रात बंदी घातलेल्या एसओआरईपीए या संघटनेच्या दोन सदस्यांना त्यांच्या निवासस्थानाजवळ अटक करण्यात आली तर इम्फाळच्या पूर्व भागातून या संघटनेच्याच आणखी एकाला अटक केली असून सेईजेंग अवांग इथून पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एका सदस्याला अटक केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. दक्षिण कोरियातल्या असान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अश्मितानं भारताचीच खेळाडू रक्षिता रामराजवर 21-13, 16-21, 21-13 अशी मात करत अंतिम फेरी गाठली. याआधी उपांत्यपूर्व फेरीत अश्मितानं जपानच्या हिना अके या जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानावर असलेल्या खेळाडूचा पराभव केला होता. अमेरिकेत ओरेगन राज्यात युजीन इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या आशिष यादवनं काल भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. या स्पर्धेत याआधीच्या भारताच्या नीरज चोप्रानं 2016 सुवर्णपदक पटकावलं होतं. भारत आणि श्रीलंका एकादश यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 3 दिवसीय सराव सामन्यात भारतानं आपल्या पहिल्या डावात आतापर्यंत 2 बाद 127 धावा केल्या आहेत. त्याआधी श्रीलंका एकादश संघानं आज आपला पहिला डाव कालच्याच 8 बाद 363 धावसंख्येवर घोषित केला. हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात एकूण 7 जण ठार झाले तर 11 प्रवासी जखमी झाले आहेत. एक खासगी बस बैरागड इथून चंबाच्या दिशेनं जात असताना घाटात घसरून पडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं असून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना उपचारासाठी चंबा इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरू आहे तसंच अपघाताचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असून विविध विभागांची पथकं घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. या अपघाताबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे. कर्नाटकात कोट्टीगेहराजवळ एलपीजी सिलेंडरनं भरलेल्या ट्रकची एका कारला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. जखमींना स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात तातडीनं दाखल केलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून यासंदर्भात पुढील तपास सुरू असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यात काल रात्री एक भरधाव कार विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या 2 महिलांचा मृत्यू झाला तर कारमधले अन्य 2 जण जखमी झाले. कारला दुचाकीस्वारांना धडक दिल्यानं चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. देशाच्या उत्तर भागात मोसमी पावसाचा जोर कायम असून विविध राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अमरनाथ यात्रा आज थांबवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात सर्वदूर पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी वीज आणि पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. राज्यातले 185 रस्ते बंद पडले आहेत. राजस्थानात जोरदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी धरणांचे दरवाजे उघडले असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळांना सुट्टी दिली आहे. मध्य प्रदेशातल्या 3 जिल्ह्यांमध्ये नदी प्रवाहात वाढ झाली असून आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. आसाममध्ये पूरस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. आतापर्यंत राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 97 जणांचा मृत्यू झाला. 73 निवारा शिबिरांमध्ये मदतकार्य सुरू आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज ओदिशा आणि राजस्थानमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. ईशान्य भारत छत्तीसगड मध्य प्रदेश झारखंड कर्नाटक उत्तराखंड पश्चिम बंगाल केरळ आणि माहे या भागातही आज वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल. हिमाचल प्रदेशात चंबा इथं बस अपघातात 7 जण ठार तर 11 प्रवासी जखमी. आणि देशाच्या उत्तर भागात पावसाचा जोर. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ यात्रा स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नाही।
1: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धम्माल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही।
0: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: तर सगळ्यात आधी आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा, आणि सुरुवात करूया आपल्या आवडत्या गमतीशीर कोड्याच्या खेळाला। बरेच दिवस झालेले आहेत, म्हणजे आपण अगदी शेवटी भेटलो होतो ते म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्तानं। त्यानंतर बराच असा काळ गेलेला आहे मधला, आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच जोमाने त्याच जोशात सगळ्यांना प्रफुल्लित करण्यासाठी मी तुमच्या समोर सज्ज आहे, RJ प्रफुल्ल आचरेकर। चला आजचं कोडं काय आहे आणि काय आहे आजचा दिनविशेष जाणून घेऊया। तर कोडं असं आहे की दिवसभर गादीवर पडून राहते, वाघाची ती मावशी म्हणवते, अंगावर फक्त हात फिरवा लगेच घुरघुर आवाज करते, ओळखा पाहू मी कोण। चला झटपट पटापट उत्तर सांगा मला। आपला व्हॉट्सअप संदेश करण्यासाठी क्रमांक आहे 86 57 66 10 71, आणि कॉल करण्यासाठी क्रमांक आहे 45 15 41 32 45 15 41 33, स्टडी कोड आहे 022। पटापट सांगा उत्तर आणि चला खेळायला सुरुवात करूया।

त्याचबरोबर यशवंत आडमुटे यांनी आपल्याला संदेश पाठवलेला आहे. मिलिंद टिपनीस यांनी नेहरू नगर कुर्ल्यावरून आपल्याला कोड्याचं उत्तर सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सोनावने फुलचंद सोनावने अकोल्यावरून हेही आपल्याला जोडले गेलेले आहेत. बालभीम बाळ सुरे यांनीही लातूरवरून आपल्याला संदेश पाठवलेला आहे. विजेंद्र घाटोळ अकोल्यावरून यांनी आपल्याला प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अखिलेश कारेकर यांनीही सांगितलेलं आहे. मोहन करमळकर, त्याचबरोबर विजया शिरपूरकर, त्याचबरोबर श्रेय राऊत, मिलेश गजानन राऊत, विठ्ठल मसलेकर, दीपा पालकर, वा वा वा वा वा वा वा, सगळ्या श्रोत्यांकडून मस्त प्रतिसाद येतोय आपल्याला. त्याचबरोबर अजून आपल्याला जोडले गेलेले आहेत नवीन आपलेले श्रोते. सुरेश पुटवजकर यवतमाळवरून, त्याचबरोबर चंद्रशेखर मुलेकर यांनीही आपल्याला उत्तर सांगितलेलं आहे. आणि उत्तर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अशी मनी माऊ म्हणजेच अर्थात मांजर. आणि आज आहे आंतरराष्ट्रीय मांजर दिवस. किती गोड आणि किती छान हा दिवस आहे. बघा, सगळ्यांच्या आवडीचा हा मला वाटतं हा आजचा दिवस असावा. तर आजचा हा आंतरराष्ट्रीय मांजर दिवस आपण साजरा करत आहोत. याची सुरुवात कधी झाली, तर पहिल्यांदा 2002 हा साजरा करण्यात आला. इंटरनॅशनल फंड फॉर ॲनिमल वेलफेअर म्हणजेच IFAW या संस्थेने मांजरींच्या कल्याण आणि संरक्षणाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी या दिवसाची सुरुवात केली. याचा मुख्य उद्देश हाच होता की भटक्या आणि बेवारस मांजरींच्या समस्या समोर आणणे, मांजरांना दत्तक घेण्यास प्रोत्साहन देणे, मांजरींच्या आरोग्य व लसीकरण आणि निर्बीजीकरणाबद्दल माहिती देणे. जसा कुत्रा त्याच्या प्रामाणिकपणासाठी आपल्याला आवडतो, तसंच मांजर देखील अनेकांना आवडते, खरं की नाही? त्यामुळे विशेषतः महिला वर्गाला आणि लहान मुलांना सुद्धा आपली मनी माऊ ही खूप प्रिय असते. प्रसिद्ध गॉडफादर सिनेमातील मांजर तर पूर्ण जगात गाजली होती. तर मंडळी, या वाघाच्या मावशीबद्दल आपण अजून रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत, पण त्याआधी ऐकूया सुंदर असं गीत या मनी माऊच्या साठी.

काय मग उत्तर समजलं का उत्तर सापडलं का? कारण मला तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे आणि उत्तर अगदी साधं सोपं आहे, काही त्यात रॉकेट सायन्स सारखं नाही आहे. मला पहिला ज्यांचा फोन आलेला, ज्यांनी आपल्याला संपर्क केलेला, गिरगावमधून शुभांगी कारेकर यांनीही आपल्याला उत्तर सांगितलेलं आहे. त्याचबरोबर वळीवरून शंकर चाटे यांनीही उत्तर सांगितलेलं आहे. व्हॉट्सअप संदेश बऱ्याच जणांनी केलेले आहेत.

या मनीमाऊ बद्दल आज आपण जाणून घेत आहोत, तिच्याबद्दल रंजक गोष्टी, कारण आज आंतरराष्ट्रीय मांजर दिवस आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या घरात मांजरी आहेत, ज्यांच्याकडे छोटी छोटी पिल्लं आहेत

मणिमाऊजी त्यांना खरं तर आज हा दिवस साजरा करता येईल. खरं तर सगळे दिवस हे तिच्यासाठी किंवा ह्या इतर प्राण्यांसाठी तेवढेच महत्त्वाचे असतात. रोजचा दिवस हा त्यांच्यामुळे आपला चांगला जातो असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि बरेच आपल्याला श्रोते जोडलेले गेले आहेत. विश्वनाथ छत्रे हे आपल्याला उत्तर सांगत आहेत. हो अगदी अगदी, म्हणजे आता आम्हाला उत्तरं कळलेली आहेत आणि उत्तर आत्ता सांगण्यापेक्षा तुमच्याकडे असलेल्या मणिमाऊचे छान छान आम्हाला छायाचित्र पाठवा, म्हणजे आम्हाला फोटोज पाठवा. आम्हाला ही बघता येईल तुमच्याकडे किती छान छान मणिमाऊज आहेत. तर मांजरींबद्दल अर्थात आपल्या कॅट्सबद्दल रंजक गोष्टी ज्या ऐकून आपण थक्क व्हाला, म्हणजे या सगळ्यांना माहिती असल्याच पाहिजेत. कितीतरी ह्या रंजक गोष्टी आहेत तिच्याबद्दल. ज्यांच्याकडे आहेत त्यांना तर माहितीच असतील, परंतु ज्यांच्याकडे नाही आहेत मणिमाऊ त्यांच्यासाठी ह्या गोष्टी आहेत. तर झोपाळू म्हणून प्रसिद्ध असलेली ही आपली मणिमाऊ या आयुष्यातला 70% वेळ ती झोपण्यात घालवते. दिवसाला सरासरी 16 तास ही मणिमाऊ झोपते आपली. त्याचबरोबर माणसाच्या कानात 6 स्नायू असतात, तर मांजरींच्या कानात 32 स्नायू असतात. त्यामुळे ती 360 अंशात आवाजाचा मागोवा घेऊ शकते. त्याचबरोबर मिशा ह्या फक्त शो करण्यासाठी नसतात तिला, तर ते हवेतील कंपन ओळखून अंधारातील अंतर मोजतात. म्हणजे किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा मणिमाऊच्या. त्याचबरोबर नॅचरल थेरपी जी असते ती मांजरीचं घुरघुरणं हे 25 ते 50 हर्ट्सवर म्हणजे फ्रिक्वेन्सीवर असतं, आणि जे हाड आणि स्नायू लवकर बरे होण्यासाठी मदत करत असतं. मांजर जवळजवळ 100 प्रकारचे आवाज काढू शकते. कांट बिलीव्ह नाही, म्हणजे आपल्याला हे कळतही नाही कधी एवढे वेगवेगळे ती आवाज काढू शकते. पण त्याचबरोबर कुत्रा हा फक्त 10 आवाज काढू शकतो. कंपॅरेटिव्ह, जेव्हा एखादी मांजर तुम्हाला प्रेमाने अंग घासून निघून जाते तेव्हा त्याचा हेतू एवढाच असतो की प्रेम व्यक्त करणं, पण त्याचबरोबर त्यामार्फत आपला प्रदेश निश्चित करण्यासाठी सुद्धा असतो. अशाच या छानशा माऊबद्दल, आजच्या मांजरींबद्दल आपण दिवस साजरा करतोय. आता ज्यांच्या घरात मांजरी आहेत, बोके आहेत, त्यांच्यासाठी हे सुंदर गीत पुढील ऐकूयाच.

एक होत जंगल, जंगला मधल मंगल, कोणी टोपी वाला झाड पाहुनी सावली मध्ये ढारा ढोर निजला। चावट माकड झाडावरची सरसर खाली आली, एक एक टोपी घेऊन खुशाल पसार झाली। काय झालं काय तुझ्या नाकात दोन पाय? उठला टोपी वाला, टोप्या जवळ नाहीत पाहून भलताच गडबडला, गोंधळला गडबडला गडबडला गोंधळला। मग केली त्यानं युक्ती, आपल्या डोक्यावरची टोपी फेकली खालती। मग सगळ्या वेड्या माकडांनी आपल्या आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकली, टोप्या उचलून टोपी वाल्याची स्वारी निघून गेली। यावरून काय शिकायचं सांगा?

सगळ्यांना मी सांगितलंच होतं आपल्या श्रोत्यांना की आपापल्या आवडीचे आपापल्या जवळ असलेले मांजरींचे आपल्या मनीमाऊचे फोटोज आम्हाला छायाचित्र पाठवा. आणि त्याचबरोबर गिरगावमधून सुखदा म्हात्रे यांनी खूप जुने त्यांचे मांजरींसोबतचे मनीमाऊसोबतचे छायाचित्र आम्हाला पाठवलेले आहेत. खूप गोड आहे तुमची ही मनीमाऊ. आणि त्याचबरोबर अनेक श्रोते जोडलेले गेलेले आहेत. मी सगळ्यांची नावं वाचू शकत नाही, त्याबद्दल मी आधीच दिलगिरी व्यक्त करतो अभावी, पण जसं मला जमेल त्या सगळ्यांची मी नावं इथे घोषित करणार आहे. आधी आपल्याला मांजरींबद्दलच्या रंजक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तर उत्क्रांतीपासून ते पाळीव प्राणी बनण्यापर्यंतचा हा मांजरींचा इतिहास काय आहे तो आज जाणून घेऊया. सुमारे तीन कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेला प्रोटेल्युलर्स हा पहिला ज्ञात मांजर सदृश प्राणी मानला जातो. आधुनिक मांजरींचे थेट पूर्वज आफ्रिकन जंगली मांजर हे होते, जे शिकारीच्या शोधात मानवी वस्त्यांकडे आकर्षित झाले. साधारण 10,000 वर्षांपूर्वी जेव्हा माणूस शेती शिकला तेव्हा धान्याच्या कोठारात अर्थात उंदीर मामा येऊ लागले आणि उंदरांच्या मागे हे रान मांजर आले आणि हळूहळू माणसांचे मित्र झाले. त्या काळातील सापडलेल्या जीवाश्मांवरून मांजरांच्या कुळातील हल्लीचे प्राणी आणि जीवाश्मात कमालीचे साम्य दिसून येते. मात्र त्यावेळी या प्राण्यांच्या वरच्या जबड्यातील सुळे अर्थात जे मोठे दात आपण ज्याला म्हणतो ते हल्लीच्या मानाने बरेच लांब होते. म्हणजे विचार करा किती भले मोठे असे त्यांचे ते दात असतील. एका शाखेमध्ये वरच्या जबड्यातील सुळ्यांची लांबी वाढत गेली आणि ते तोंड मिटल्यावर तोंडाबाहेर हनवटीच्या खालपर्यंत ते पोहोचले. यातील स्मायलोडॉन नावाने ओळखले जाणारे प्राणी हल्लीच्या सिंहांकडे ते प्रकर्षाने जाणवते, त्यांच्यासारखे ते दिसतात. भारतामधील 100 वर्षांपूर्वीच्या संस्कृत वाङ्मयात मांजरांचा उल्लेख हा आढळून आलेला आहे. अमेरिकेत 1750 सुमारास घर मांजरे प्रथमतः पाळण्यात आली होती. किती सुंदर सुंदर आहेत ना या गोष्टी मांजरांच्या आणि अर्थात मनीमाऊच्या सोबतीने तिच्या संबंधी आपण जाणून घेतोय आणि त्याचबरोबर तिच्या सुंदर सुंदर अशा गीतांचेही आपण आनंद घेतोय. गीत हे खरंच खूप सुंदर आहे आणि काय आहे कसं आहे अवधूत गुप्ते यांच्या आवाजातलं आहे, ऐकूया.

आपल्या या मनीमाऊच्या संबंधी किंवा आपल्या मांजरांच्या संबंधी या आपल्या मराठी भाषेत तिच्यासाठी म्हणीसुद्धा आहेत, त्यामुळे त्या म्हणींचा वापरसुद्धा आपण आपल्या रोजच्या जीवनात करतो. म्हणजे उदाहरणार्थ, मांजरींचे दात तिच्या पिल्लाला लागत नाहीत, याचा अर्थ आईवडिलांचे बोलणे लेकाच्या हिताचे असते, किंवा आईवडील कितीही कडक बोलले तरी त्याच्यामागे मुलाचं हितच असतं, मुलांचं हितच असतं, हा अर्थ त्याचा होतो.

त्याचबरोबर मांजराने दूध पाहिले पण बडगा नाही पाहिला, म्हणजे प्रत्येकाला लोभ तेवढा दिसतो प्रत्यक्ष परिश्रम दिसत नाहीत. त्याचबरोबर दुसरी अशी म्हण की मांजर कावरते खांबाला ओरबडते, म्हणजे राग अनावर झाला की मनुष्य तो कोणावर तरी काढतो. आणि त्याचबरोबर दुसरी अजून एक प्रसिद्ध असलेली म्हण म्हणजे उंदराला मांजर साक्ष, म्हणजे वाईट कृत्य करताना एकमेकांना साक्ष देणे किंवा त्यांचे आपापसात हितसंबंध किंवा स्वार्थ आहे अशा दोघांनी एकमेकांची बाजू घेणे. आणि शेवटची म्हण अशी की मांजरांच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, एखादे अवघड किंवा धोकादायक काम पार पाडण्यासाठी पुढे कोणी यायचे. हे अशा अनेक म्हणी आपण रोजच्या जीवनात वापरत असतो आणि त्यानिमित्तानं का होईना आपण आपल्या मनीमाऊची आठवण आपल्या मांजरांची आठवण आपण काढत असतो. हल्ली काय चाललंय की हल्ली विक्षिप्त आणि विचित्र माणसांची सुद्धा आपल्या समाजात आजूबाजूला अशी विचित्र प्रकार दिसतात आणि त्यामुळे आपल्या या मनीमाऊ सोबत हल्लीच मी आता 2 दिवसांपूर्वी एक बातमी वाचली. 10व्या मजल्यावरून एका विक्षिप्त आणि विचित्र माणसाने तिला ढकलून दिलं. तर असे जे विचित्र आणि विक्षिप्त माणसं आहेत त्यांना कृपया करून हात जोडून विनंती करतो की ही जी मुखी प्राणी आहेत, हे मुखी प्राणी आहेत, ही जी मुकी जनावरं आहेत, त्यांना बोलता येत नाही, तुम्हाला त्यांच्यावर प्रेम करता येत नसेल तर कृपा करून त्यांना दुखवू नका, त्यांना त्रास देऊ नका, किंबहुना त्यांना कुठला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. अर्थात हे जग सजीवांचंच आहे आणि सजीवांनी एकमेकांवर प्रेम करणं हे गरजेचं आहे, त्यामुळे भूतदया ही महत्त्वाची आहे, नाही का? ऐकूया एक सुंदर गीत आणि 3 वाजता ठीक आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या, त्याआधी एक ऐकूया सुंदर गीत.

0: ठीक 3 वाजता आपण प्रादेशिक बातम्या ऐकणार आहात आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण सप्तरंगी साथ या कार्यक्रमात भेटणार आहोत.
1: मास्तरांनी फरमावले डाकवा डान्स करून, कबूतरांनी दाखवले मग बॅले डान्स करून.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण। आणि भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या

महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल. सहकारी बँक केवळ नफा कमवण्यासाठी नसून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांच्या हस्ते आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. नागरी सहकारी बँकांना मुख्य प्रवाहात आणणं हाच या शिखर संघटनेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. ही संघटना बँकिंग सेवा आधुनिक पारदर्शी आणि विश्वासार्ह बनवून या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व सहकारी बँकांनी या संघटनेसोबतच आजपासून सुरू झालेल्या सुरक्षा कार्यान्वयन केंद्रातही सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. महाराष्ट्रात देशातल्या सर्वात जास्त 449 सहकारी बँका असल्याचा उल्लेख त्यांनी केला. समृद्ध भारत घडवायचा असेल तर देशातले नागरिक स्वतः समृद्ध असणं आवश्यक आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ भांडवली बाजार पुरेसा ठरणार नाही तर त्यासोबत स्वयंरोजगाराची समांतर व्यवस्था विकसित करणंही गरजेचं आहे. यादृष्टीनं शहरी सहकारी बँकांची भूमिका महत्वाची आहे असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात NUCFDC आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करारही करण्यात आला तसंच विविध संबंधित सेवांचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते झालं. IIT विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले. IIT दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी IIT दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपांची समग्र चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंदिराच्या गेल्या 5 वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. मंदिराच्या विश्वस्त मंडळानं काल 2023 ते 2026 दरम्यान मिळालेल्या देणग्यांच्या तपशीलवार नोंदी काल मुख्यमंत्र्यांना भेटून सादर केल्या. त्यानंतर त्या आधीच्या वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटी रुपयांच्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. या प्रकरणी 9 कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. केंद्रीय गृह मंत्रालयानं नियंत्रण रेषा, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा भोवतालच्या 1 किलोमीटर परिसरात सौर, पवन आणि हायब्रिड अर्थात मिश्र अशा कोणत्याही नवीन अक्षय ऊर्जा प्रकल्पांना प्रतिबंध करणारी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सुरक्षा विभागानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय प्रकल्प अंमलबजावणीसाठी जमिनीवरच्या सीमारेषेबाजूच्या देशांमधले अभियंते, कर्मचारी आणि कामगारांची सेवा घेण्यास मनाई करण्यात आली असून सीमारेषांच्या 50 किलोमीटर परिसराला संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय सीमेपासून 20 किलोमीटर परिसरातल्या प्रकल्पांसाठी संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणं आवश्यक असणार आहे. अर्जदारानं केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही जमीन परदेशी कंपनीला हस्तांतरित करू नये असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेवर अशा प्रकल्पांचा कोणताही परिणाम होऊ नये म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयानं 5 जून रोजी ही मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयं नोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालं आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं

आज ही माहिती दिली. जळगाव, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये स्वयंनोंदणी अर्जांचं वाटप पूर्ण झालं आहे. अर्ज करण्यासाठीची मुदत येत्या 17 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यात एकंदर 9,54,77,119 अर्ज वाटण्यात आले. 1,253 बूथ लेवल अधिकारी या वाटप प्रक्रियेत सहभागी आहेत. राज्यातील नवजात बालकांना वेळेवर दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, तसंच SNCU अर्थात नवजात बालक विशेष दक्षता विभागात अधिक सक्षम उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीनं उपलब्ध होतील, असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. ते आज मुंबईत आरोग्य भवनात NICU आणि बालकांवरील उपचार या विषयावर झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ तातडीनं उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देशही आंबेडकर यांनी दिले. गैरवापराच्या उद्देशानं तयार करण्यात येणारी म्युल बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी मुंबईत पर्दाफाश केला. पोलिसांनी या प्रकरणी 2 जणांना अटक केली असून देशभरात 42 प्रकरणात तब्बल 7.5 कोटी रुपयांचा सायबर घोटाळा करण्यात वापरली गेलेली बँक खाती उघडकीस आणली आहेत. खार पोलीस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका प्रकरणाच्या चौकशीत या टोळीचा सुगावा लागल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातल्या तक्रारदाराशी टेलिग्राम या ॲपच्या माध्यमातून संपर्क साधून त्याला मोठ्या परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. दक्षिण कोरियातल्या असान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अश्मितानं भारताचीच खेळाडू रक्षिता रामराजवर 21-13, 16-21, 21-13 मात करत अंतिम फेरी गाठली. याआधी उपांत्यपूर्व फेरीत अश्मितानं जपानच्या हिना अके या जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानावर असलेल्या खेळाडूचा पराभव केला होता. अमेरिकेत ओरेगन राज्यात युजीन इथं सुरू असलेल्या 20 वर्षाखालील जागतिक क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवनं काल भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. दक्षिण आफ्रिकेच्या जान हेड्रिक हेम्सन्सनं सुवर्णपदक पटकावलं, तर कॉमनवेल्थ ऑफ डोमिनिकाच्या एडिसन जेम्सनं कांस्यपदक पटकावलं. या स्पर्धेत याआधी भारताच्या नीरज चोप्रानं 2016 सुवर्णपदक पटकावलं होतं. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 3 दिवसीय सराव सामन्यात भारतानं चहापानापर्यंत आपल्या पहिल्या डावात 5 बाद 180 धावा केल्या होत्या. भारताच्या देवदत्त पडिक्कलनं जखमी निवृत्त होईपर्यंत 103 धावा केल्या. त्याआधी श्रीलंका एकादश संघानं आज आपला पहिला डाव कालच्याच 8 बाद 363 धावसंख्येवर घोषित केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण आणि भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार श्रोते हो, 3:10 झालेली आहेत आणि आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन एअर ॲप सुद्धा। आणि मी तुमचा मित्र RJ प्रफुल्ल आचरेकर सप्तरंगी साथ या आपल्या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून करतो स्वागत।
2: सत्तर MM थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही। चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ। दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 मेगाहर्ट्ज FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही।
1: बरं, आज खरं तर आपण चर्चा करतो सप्तरंगी साथ मध्ये चित्रपटांविषयी, मालिकांविषयी, लघुपटांविषयी, अर्थात सगळ्या रंजक आणि मनोरंजक गोष्टींविषयी। पण आजचा दिनविशेष सुद्धा तेवढाच रंजक आहे, तेवढाच महत्त्वाचा आहे। अर्थात संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या अभिनयातून आणि संवादातून खळखळून हसायला लावलं, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, लोकशाहीर, हास्य सम्राट असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले द वन अँड ओनली जुबली स्टार, महाराष्ट्राचे लाडके दादा कोंडके यांचा आज आपण जयंती उत्सव साजरा करतोय। जयंतीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन दादा कोंडके यांच्या संपूर्ण कार्याला, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज मराठी मनोरंजन विश्वात अनेक विनोदी कलाकार होऊन गेलेत। पण या विनोदी कलाकारांच्या यादीत नेहमीच अग्रक्रमी राहिलेले नाव म्हणजे दादा कोंडके। आज दादांचा जीवन प्रवास आणि चित्रपट प्रवास या निमित्तानं जाणून घेणार आहोत।

हिल पुरी हिला तुझे कप्पा लीला टिला आहा आहा म्हणजे दादांच्या गाण्यांविषयी काय सांगायची गरजच नाही आहे. प्रत्येक जण महाराष्ट्रातला म्हणूया भारतातला म्हणूया प्रत्येक जण हा दादांच्या गाण्यांवर तेवढाच थिरकतो तेवढाच आनंद घेतो. आणि अर्थात आज दादांच्या जीवनाविषयी त्यांच्या कार्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि अर्थात गाण्यांचा आस्वादसुद्धा घेणार आहोत. तर ही कथा आहे दादांच्या जन्माची. एखाद्या महापुरुषाच्या अवताराची कथा असावी तशीच कथा दादांच्या जन्माची आहे. कारण दादांचा जन्म व्हावा अशी त्यांच्या आईची इच्छा अजिबात नव्हती. कारण दादांमध्ये आणि त्यांच्या मोठ्या भावामध्ये 19 वर्षाचं अंतर. त्याआधी 4 ते 5 अपत्य अशीच दगावलेली. त्यामुळे दादांच्या जन्मावेळी त्यांची आई आनंदी अजिबात नव्हती. मुंबईतल्या म्हणजेच परळमधल्या वाडिया रुग्णालयात 8 ऑगस्ट 1932 रोजी दादांचा जन्म झाला आणि दिवस होता कृष्ण जन्माष्टमीचा. जन्माला येताच अशक्त असल्याने दादांना काचेच्या पेटीत ठेवलं गेलं. दादांचे वडील मिल कामगार होते त्यामुळे जन्माची बातमी मिलमध्ये भोंग्याच्या आवाजाने अर्धवट ऐकायला मिळाली आणि त्यांच्यापर्यंत ती पोचली की लवकर घरी या. या बातमीने दादांना म्हणजे दादांच्या वडिलांना असं वाटलं म्हणजे खंडेरावांना की मूल हे आपण गमावलेलं आहे म्हणजे हेही मूल आता जगणार नाही या भीतीनं ते तातडीने निघाले. खंडेरावांचा मुलगा वारला अशी बातमी त्या संपूर्ण मिलमध्ये पसरली आणि मिलमधली 200 ते 250 माणसं ही रुग्णालयात गेली सांत्वन करण्यासाठी. काय बघा म्हणजे त्यावेळीची ती परिस्थिती. त्यावेळी आपल्यासारखे फोन वगैरे काही नव्हते ना, त्यामुळे बातमी जशी मिळेल अर्धवट किंवा पूर्ण ते ऐकून असेच माणसं तेव्हा निघायची. मग त्यानंतर रुग्णालयात एवढी गर्दी का झाली आहे हे कुणालाच कळेना. न राहून दादांच्या चुलत्यांनी नर्सला विचारलं की कधी गेलो आमचं पोरग. त्यावर नर्स अशा म्हणाल्या की कोणी सांगितलं मुलगा गेला म्हणून. मुलगा तर जिवंत आहे, उलट नशीब घेऊन आलाय तुमचा पोरगा. आज कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आहे, नक्कीच पोरग तुमचं नाव काढणार बघा. भविष्यात खरं तर रुग्णालयाच्या बाहेर झालेली गर्दी ही दादांना तेव्हा माहिती नव्हती, पण भविष्यात दादांच्या चित्रपटगृहाच्या बाहेर ही गर्दी होईल हे मात्र दादांना माहिती होतं. असा हा जन्माचा गमतीशीर किस्सा. कृष्णा जन्माष्टमीच्या दिवशी जन्म झाला म्हणून दादांचं नाव कृष्णा ठेवलं. पण दादा इतके आजारी पडायचे की त्यावेळी कोणीतरी सांगितलं की नावाने हाक मारण्याऐवजी याला दादासाहेब म्हणा म्हणजे तब्येत सुधारेल. मग तेव्हापासून कृष्णाचे दादासाहेब झाले आणि मराठी चित्रपटसृष्टीला महानायक दादा कोंडके भेटले. कोणी

0: ऐसी ही थी।
1: खरं तर दादांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेताना अनेक श्रोते जोडले गेलेले आहेतच आणि त्यांच्याही आठवणी तेही आपल्याला इथे सांगत आहेत। पण दादा कोंडके यांचं आयुष्य एखाद्या कादंबरीसारखं होतं, म्हणजे एकदम शून्यातून सुरू होऊन महाराष्ट्राचा सुपरस्टार होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा खरंच वाखणण्याजोगे आहे। दादांनी सुरुवातीला अपना बाजार मध्ये सुद्धा महिना 60 रुपये या पगारावर नोकरी केली होती। यावर आपल्याला विश्वास बसणार नाही, परंतु त्यावेळी हालाकीचे दिवस होते, भावाचं निधन झालं होतं आणि घराची परिस्थिती सांभाळण्यासाठी त्यांना ही जबाबदारी घेणं भाग होतं। त्याचबरोबर नायगाव परिसरात बँडवाले दादा म्हणून सुद्धा ते ओळखू जाऊ लागले, म्हणजे बँड पथकात सुद्धा दादांनी काम केलेलं आहे। बघा, तिथून सेवा दल, मग कला पथक, पुढे स्वतःची दादा कोंडके आणि पार्टी असं कला पथक काढले त्यांनी। त्यानंतर वसंत सबनीस यांना भेटून विच्छा माझी पुरी करा हे वगनाट्य लिहून त्यांनी घेतलं। या वगनाट्यामुळे ते अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले आणि 1500 अधिक प्रयोग झाले। 1969 भालजी पेंढारकरांच्या तांबडी मातीमधून सगळीकडे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमागृहात ते खऱ्या अर्थानं सर्वत्र पसरले, सगळीकडे झळकू लागले त्यांचे पोस्टर्स। आणि दादा कोंडके हे खऱ्या अर्थानं सुपरस्टार, सगळीकडे नाव गाजू लागलं।

दादांचा तो फेमस हाफ पॅन्ट वाला लुक आपल्या सगळ्यांनाच लक्षात असेल, नाही का? म्हणजे दादांची एक वेगळी अशी छापच होती प्रत्येक चित्रपटात, त्यात काही

आवडतच नाही, परंतु त्यांचा ना एक लूक ठरलेला असायचा, म्हणजे हाफ हाफ पॅन्ट, खाली लटकत असलेली पॅन्टची नाडी आणि वर एक सदरा. या वेशभूषेत ना त्यांनी अनेक चित्रपट गाजवलेत. हा लूक मुद्दाम त्यांनी ठेवला होता. त्याचं कारण म्हणजे गिरणी कामगार वस्तीतल्या सामान्य माणसाला आपलासा वाटावा, हा साकारलेला व्यक्ती, त्यासाठी त्यांनी हा खास लूक ठेवला होता. आणि अर्थात आपल्या महाराष्ट्राचं काही म्हणूया, वर्णन म्हणूया, त्या त्यांच्या वेशभूषेतून त्यांनी दर्शवलं. त्याचबरोबर तांबडी मातीनंतर दादांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही. स्वतः चित्रपटाची निर्मिती करण्याचं त्यांनी ठरवलं आणि उदयास आला 1971 साली सोंगाड्या. हा मराठी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड मानला जाणारा चित्रपट आहे. हा दादा कोंडके यांच्या मराठी चित्रपटसृष्टीच्या पदार्पणाचा चित्रपट होता. यातूनच त्यांनी तमाशा आधारित द्विअर्थी संवाद, अर्थात डबल मिनिंग, ज्याला खरं तर दादा कोंडकेंचा एक आपण काय म्हणूया, त्यांची ओळख आहे, त्यांचा एक तो छाप आहे त्या गोष्टींवर. तर साधा भोळा हा नायक आणि मोहक नायिका हा स्वतःचा खास विनोदी फॉर्मुला त्यांनी सुरू केला. यात त्यांनी साकारलेल्या भोळ्या भाबड्या नाम्याची गावरान भूमिका प्रचंड गाजली आणि कमी कालावधीत लोकप्रियसुद्धा झाली. यात प्रमुख कलाकार होते स्वतः दादा कोंडके, अर्थात नामदेव म्हणजेच नाम्या हे त्या पात्र त्यांनी साकारलं होतं. अभिनेत्री उषा चव्हाण यांनी कलावती ही भूमिका साकारली होती. त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेते निळू फुले हे सुद्धा त्या चित्रपटात आहेत. बताशा ही भूमिका त्यांनी साकारली होती. अभिनेते गणपत पाटील सुद्धा यात आपल्याला बघायला मिळतात. अभिनेत्री रत्नमाला ज्यांनी शीताबाईच्या भूमिकेत आपल्याला एक त्यांची वेगळी भूमिका दाखवलेली आहे, ज्या दिसलेल्या आहेत. त्याचबरोबर गुलाब मोखाशी भालचंद्र कुलकर्णी आणि महत्वाचं म्हणजे संगीत जे आहे, दादा कोंडकेंच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला राम कदम यांचं संगीत दिसून येतं आणि तेच या सोंगाड्याच्या निमित्तानं जोडी जमलेली आहे. आणि ते सुपर डुपर हिट असं गीत तेव्हाच्या काळात गाजलं होतं आणि जे आजही आपण ते गुणगुणतो. चित्रपट सुपर हिट ठरला आणि चित्रपटगृहात 25 आठवड्यांपेक्षा जास्त चालला. म्हणजे विचार करा, 25 आठवडे सिल्वर जुबली असा तो चित्रपट तेव्हा सर्वत्र गाजत होता संपूर्ण महाराष्ट्रात. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं घडली, ती म्हणजे दादरच्या कोहिनूर थिएटरमध्ये मालकाने आधीच दादांचं बुकिंग करून ठेवलं होतं, पण तरीसुद्धा असं असूनसुद्धा दादा कोंडकेन ऐवजी देव आनंदचा 3 देविया लावण्याचा निर्णय त्या मालकानं घेतला. तेव्हा दादांनी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदत मागितली, शिवसैनिकांनी थिएटरबाहेर निदर्शनं केली आणि शेवटी सोंगाड्या कोहिनूरला लागला व प्रचंड गाजला आणि सुवर्ण अक्षरात कोरला जावा असा इतिहास रचला गेला. खरं तर प्रत्येकाच्या ओठावर, प्रत्येकाच्या मनात एकच गाणं गुणगुणत होतं आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. चित्रपटगृहात 25 आठवड्यांपेक्षा जास्त चालला. ऐकूया त्या चित्रपटातलं हे सुंदर गीत.

0: नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। मराठी गाणी, हिंदी गाणी, जुनी गाणी, नवी गाणी, टप्पा गप्पा, ज्ञान विज्ञान, मनोरंजन इत्यादी इत्यादी इत्यादी ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
1: दादांच्या चित्रपटांविषयी, अर्थात दादा कुंडके यांच्या चित्रपटांविषयी, त्यांच्या जीवनाविषयी आपण आज गप्पा मारतो आहोत, कारण दादांचं आज जयंती आपण साजरी करत आहोत। या गाण्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतींना, त्यांच्या कार्याला उजाळा देत आहोत। तर दादांच्या अभिनयाची दादागिरी आता सर्वश्रुत होती, मग हिंदी चित्रपटसृष्टीला सुद्धा काही अपवाद नाही। अशीच धास्ती हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राज कपूर यांनी सुद्धा घेतली होती, बरं का। तर राज कपूर यांना आपल्या मुलाला म्हणजेच ऋषी कपूर याला लॉन्च करायचं होतं, अर्थात बॉबी या चित्रपटातून। पण काय झालं की दादांच्या चित्रपटामुळे तो 5 महिने पुढे ढकला लागला। काय बघा ना, म्हणजे ताकद काय दादांच्या चित्रपटांची, दादांच्या संपूर्ण कार्याची, म्हणजे सुपरस्टार हिंदीमधले सुद्धा दादांना दचकून होते, आणि त्यामुळे आपल्या मुलाला लॉन्च करायचं असेल तर मग भलेही वेळ लागला तरी चालेल, पण दादांच्या सोबत कुणी पंगा घेणार नाही अशा अर्थाने तो 5 महिने पुढे ढकलला। आणि मग 1972 दादांचा एकटा जीव सदाशिव दणक्यात गाजला, त्या चित्रपटातलं सुंदर असं गीत ऐकूया।
2: एक जंगल, जंगल त्या जंगलात झालं मंगल, मंगल वाघाल शिव आल हत्ती आल घोड आल वाघ आलं, शिव आलं, हत्ती आलं, घोडं आलं, ऊंट आलं, माकड आलं, खोकड आलं, बोकड आलं।

0: माणूस काय अन गाडाव काय जाईल तकडं बॉम्ब करते कसं स्वांग करते.
1: आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्याला एका श्रोत्यांनी आपल्याला फोन केला होता. त्यांचा आपल्याला फोन आला होता खंडाळ्यावरून ब्लाइंड होममधून जगन्नाथ धोत्रे यांचा. त्यांनी असं सांगितलं की त्यांचा अनुभव दादा कुंडके यांचा चित्रपट त्यांनी पाहिला होता अर्थात सुंगाड्या आणि तो ही कोहिनूर या टॉकीजमध्ये. आणि ते दृष्टीहीन असल्यामुळे त्यांनी फक्त तो ऐकला त्यांनी तो अनुभव घेतला आणि आजही त्यांच्या मनात तो चित्रपट अजूनही कायम तेवढाच ताजा आहे. आणि हा अनुभव खरंच म्हणजे दादांनी प्रत्येक तळागाळातल्या सगळ्या व्यक्तींना म्हणजे मग ते लहान असो किंवा मोठा असो लहान बालक असो किंवा वयोवृद्ध असो अशा अनेक प्रकारच्या समाजातील व्यक्तींना त्यांनी तो आनंद दिला निखळ आनंद दिला. त्यात कुठलाही स्वार्थ नव्हता. दादांचे चित्रपट आपण फक्त एका कॅटेगरीपुरतं म्हणतो एका विशिष्ट विभागापुरतं की ते डबल मिनिंगचे त्यांचे असायचे संवाद. पण त्याही पलीकडे जाऊन दादा कुंडके काय होते कसे होते हा एक अभ्यास आहे मला वाटतं. आणि तो जाणून घेण्यासाठी आज एक छोटासा आपण प्रयत्न करत आहोत. तर दादा कुंडकेंचा 1975 साली आलेला चित्रपट म्हणजे अर्थात पांडू हवालदार हा एवढा का गाजला याचं कारण म्हणजे हा चित्रपट स्वतः दादा कुंडके यांनी दिग्दर्शित केलेला आणि अर्थात निर्मित सुद्धा त्यांनीच केला होता. कथा पण त्यांचीच होती. प्रमुख कलाकार होते दादा उषा चव्हाण अशोक सराफ लता अरुण. पांडूमधला सखाराम हवालदार ही अशोक सराफांची पहिली मोठी भूमिका होती. या चित्रपटासाठी अभिनेते अशोक सराफ यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी अशोक मामा स्वतः असं सांगतात आपल्या इंटरव्ह्यूमध्ये की इंटरव्हलपर्यंत थिएटरात कुणीच त्यांना ओळखत नव्हतं आणि त्यानंतर चित्रपट संपल्यानंतर ते बाहेर जेव्हा आले तेव्हा गर्दीत श्वास घेणंही मुश्किल होतं इतकी त्यांना रातोरात ओळख मिळाली होती त्या एका भूमिकेसाठी त्या एका कॅरेक्टरसाठी. म्हणजे विचार करा दादांनी असा कधीच विचार केला नव्हता की माझा जो सहकलाकार असेल त्याच्या तो माझ्यापेक्षा वरचढ होईल याची त्यांना कधीच मनोमन भीती नव्हती. उलट नवख्या कलाकारांना संधी देण्याची त्यांची विचारसरणी होती आणि यामुळेच तो पांडू हवालदार इतका गाजला की मुंबईत जेम्स बॉन्डचा म्हणजे त्यावेळी बघा म्हणजे आता मगाशी मी सांगितलं असं की बॉलिवूडला तर दादांची भीती होतीच पण हॉलिवूडला सुद्धा दादांनी घाबरून ठेवलं होतं त्यांच्या कामामधून. तर ते काय होतं की जेम्स बॉन्डचा द मॅन विथ द गोल्डन गन हा थिएटरला लागला होता पण त्या जेम्स बॉन्डला सुद्धा थिएटर मिळेना आणि महाराष्ट्रात शेवटी दादांच्या चित्रपटापुढे तो चित्रपट ठरला फ्लॉप. त्या चित्रपटातील खऱ्या अर्थाने दादांच्या चित्रपटातील हे गीत ऐकूया.
2: मंगल भागाल शिवाल हत्ती आलं.

नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। दादांच्या चित्रपटांविषयी, त्यांच्या गाण्यांविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी आज आपण जाणून घेत आहोत। आणि बरेच आपल्याला श्रोते फोन करून त्यांच्या प्रतिक्रिया कळवत आहेत। भिवंडीवरून महादेव पाटील यांनी आपल्याला संपर्क साधला होता, त्याचबरोबर यवतमाळवरून सुरेश पुट्टवार यांनीही सुद्धा आपल्याला संपर्क साधला होता आणि त्यांना प्रचंड कार्यक्रम आवडत आहे। दादांच्या चित्रपटांमधील गीतं त्यांना आवडत आहेत, गाणीसुद्धा आवडत आहेत आणि अर्थात संपूर्ण कार्यक्रमाची जी माहिती जी मी देत आहे तीही त्यांना आवडत आहे। त्यामुळे धन्यवाद। पुन्हा एकदा दादांच्या अशाच रंजक गोष्टींकडे वळूया। तर दादांचा ना एक नियम होता, दादा अतिशय शिस्तबद्ध असे व्यक्तिमत्व होतं त्यांचं। त्यामुळे दादांचा एक नियम होता की टीम बदलायची नाही। जो काही संघ आहे, जो काही संच आहे आपल्या चित्रपटाचा, त्यातली टीम बदलायची नाही। उषा चव्हाण, अभिनेत्री उषा चव्हाण, ह्या त्यांच्या अशा ठरलेल्या हिरोईन्स होत्या। म्हणजे त्यांमुळे त्यांच्यासोबतची जी त्यांची जोडी जमली होती ती त्यांना बदलायची नव्हती। काही कारणास्तव कधी चित्रपट आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारताना अनेक अभिनेत्री दिसतात, परंतु जास्त करून उषा चव्हाण यांनी त्यांना साथ दिलेली आहे चित्रपटांमध्ये। त्याचबरोबर राम लक्ष्मण यांचं संगीत मी मगाशी म्हटलं तसं, आणि त्याचबरोबर महेंद्र कपूर यांचा आवाज, मला वाटतं की गायक महेंद्र कपूर यांच्यामुळे खरं तर दादा कोंडकेंना ना एक वेगळा असा आवाज मिळाला आणि खरंच असं वाटायचं की स्वतः दादा कोंडके गातायत की काय, इतका तो हुबेहूब आवाज त्यांना जुळला होता। त्याबरोबर उषा मंगेशकरांचं पार्श्वगायन, उषाताईंनी सुद्धा या सगळ्या दादांच्या चित्रपटांसाठी गायन केलेलं आहे। उषा चव्हाण यांच्यासोबतची जोडी तर प्रचंड गाजली मी मगाशी म्हटलं तसं। दादांची जी भाषा मावळी महादेव कोळी बोलीची होती आणि त्यांच्या संवादाची लय जी होती ती अगदी 56 रायफलच्या गोळ्यांसारखी होती, पण पडद्यावर सतत हसवणारे दादा खऱ्या आयुष्यात

खूप शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे होते. शूटिंगच्या वेळी एक मिनिटाचा उशीर झाला तर ते खपवून घ्यायचे नाहीत. खरंच म्हणजे दादा जितक्या पद्धतीने आपल्याला पडद्यावर खळखळून हसवायचे तितक्याच दुपटीने ते स्वतःच्या आयुष्यात अगदी शिस्तबद्ध होते. आणि होच खरंय, म्हणजे मोठं होण्यासाठी, कलाकार म्हणूया किंवा कुठल्याही पदावर विराजमान होण्यासाठी, आपल्याला आपल्या आयुष्यात त्या कलेशी त्या कामाशी प्रामाणिक राहणं फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं दादांनी हा प्रामाणिकपणा आपल्या आयुष्यात जपला आणि त्याचमुळे त्यांची जी कामाची पद्धत होती, ते जे शिखर होतं कामाचं, हे त्यांना नक्कीच गवसलं. त्यानंतर आला 1976 तुमचं आमचं जमलं आणि संपूर्ण महाराष्ट्र एका भक्तिमय रसात धुंद झाला, ठेका धरू लागला आणि खऱ्या अर्थानं हनुमंताच्या गीतात त्याच्या नामस्मरणात रंगू लागला. ऐकूया पुढील.

0: नमस्कार, मी उमेश कामत। दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्सवर ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: मी जसं मगाशीच म्हटलं तसं खरं तर आपल्या दादा कुंडके यांच्यासाठी महेंद्र कपूर यांनी आवाज दिलाच, पण त्याचबरोबर जयवंत कुलकर्णी यांचा सुद्धा आवाज तेवढाच हुबेहूब वाटायचा। आणि अर्थात त्याचमुळे दादांचा जो चित्रपट आहे म्हणूया किंवा त्यांचं काम म्हणूया हे सगळीकडे तेवढंच आज घराघरात पोचतंय। म्हणजे गाणीसुद्धा किती महत्त्वाची असू शकतात चित्रपटांसाठी, त्याचबरोबर त्या गायकाने सुद्धा गायलेली जी आर्थता आहे तीही किती महत्त्वाची असू शकते ही या निमित्तानं गोष्ट आपल्याला समजते। दादांच्या पुन्हा कार्याकडे आपण वळूया। मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक योगदान त्यांनी दिलं हे आपल्याला नाकारून चालणार नाही। त्याचबरोबर त्यांनी अस्सल ग्रामीण विनोद निर्मिती, लोककला, तमाशा, लावणी आणि द्विअर्थी संवादाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले आणि प्रेक्षकांना निखळ मनोरंजन सुद्धा दिले। मराठीत राज्य केल्यावर त्यांनी हिंदीत 4 सिनेमे सुद्धा काढले, पण दादांनी स्वतःच कबूल केलं होतं की हिंदी प्रेक्षकाला त्यांचा डबल मिनिंगचा मराठी टच तितकासा कनेक्ट नाही होऊ शकत किंवा नाही झाला, त्यामुळे दादांचं सिक्रेट थोडंसं त्या अनुषंगाने कमी पडलं। पण दुसरं सिक्रेट तुम्हाला काय होतं माहिती आहे का दादांचं? ते नेहमी म्हणायचे की माझा प्रेक्षक हा पिठातला आहे, त्याने दिवसभर घाम गाळावा, त्याला हसवायला भारी इंग्लिश नको पण त्याच्या बोलीतलाच विनोद हवा। आणि म्हणूनच दादांचा विनोद हा खरं तर तेवढाच निस्वार्थी, तेवढाच मनोरंजक आणि तेवढाच निखळ असायचा। त्यात कुठल्याही पद्धतीचं तुम्ही कसं घेता यावर ते अवलंबून असायचं। त्यामुळे दादांच्या विनोदात ही ती कला होती। आजही आपण विचार केला, बऱ्याच वेळा दादांचा सेन्सॉर बोर्डची एक वाद असायचा नेहमी। दादांना सेन्सॉर बोर्ड नेहमी काही ना काही वाक्यांसाठी, गाण्यातल्या शब्दांसाठी कट मारायला सांगायचे, त्यामुळे दादा चिडून त्या सेन्सॉर बोर्डला शेणसार

0: बोर्ड असं त्यांनी नाव दिलं होतं. दादांचा विवेक बुद्धीचा भाग, त्यामुळे दादा हे तेवढेच गमतीशीर होते. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. 3:58 आपण ठळक बातम्या ऐकणार आहोत आणि आजच्या या दादांच्या विशेष अशा जयंतीनिमित्त, त्यांच्या कार्यानिमित्त, त्यांच्या स्मृतींनिमित्त आज आपण उजाळा दिला. दादांच्या गीतांचा आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि ऐकत राहा दादांच्या आठवणीतील गाणी. आज आपण त्यांचा दिवस साजरा केला असं म्हणू शकतो. पुन्हा भेटूया आपण आपल्या सांजेच्या पारीमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा FM रेनबो.
1: अभाळ खाली धरती दिस आला या माथ्यावरती, अल्याड डोंगर पल्याड डोंगर मदीत खोल खोल दरी, जरा दपून चाल ग पोरी.

आता ऐकूया आजच्या ठळक बातम्या. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात NUCFDC आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विज्ञानपीठ यांच्यात एक सामंजस्य करारही करण्यात आला. तसंच विविध संबंधित सेवांचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते झालं. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याचा आरोपांची समग्र चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंदिराच्या गेल्या 5 वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयं नोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालं आहे. राज्यात 9,54,77,119 अर्ज वाटण्यात आलेले आहेत. दक्षिण कोरियातलं असान इथे सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिया हिनं प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीत सामन्यात अश्मितानं भारताचीच खेळाडू रक्षिता रामराजवर 21-13, 16-21, 21-13 मात करत अंतिम फेरी गाठलेली आहे. या होत्या आजच्या ठळक बातम्या. धन्यवाद.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार श्रोते हो, आपलं मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या सांजेच्या परीत या कार्यक्रमात। मी आपला आरजे मित्र अर्थात प्रफुल्ल आचरेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज खरं तर सगळ्याच 2:30 वाजल्यापासून आपण कार्यक्रमाचा आनंद घेत आहोत, पण आता वेळ झाली आहे आजच्या सांजेच्या परीत आपल्या नाट्यसंगीताची। आणि आज आपण काय काय अनुभवणार आहोत, काय काय गोष्टींवर गप्पा मारणार आहोत हे नक्कीच सांगणार आहे। आजचा विषय हा तसा नाटकांच्या आधारितच आहे, नाटककार जे होऊन गेले त्यांच्याविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत। तर सुरुवात करूया पहिल्या आजच्या नाटककारांविषयी, आणि ते नाटककार आहेत विष्णुदास अमृत भावे।

मराठी रंगभूमीचे जनक आणि आद्य नाटककार मानले जाणारे विष्णुदास अमृत भावे, त्यांना महाराष्ट्र नाट्यकलेचे भरतमुनी असंही म्हटलं जातं. विष्णुदास भावे हे सांगली संस्थानाचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या दरबारी सेवेत असणाऱ्या अमृतराव भावे यांचे पुत्र होते. विष्णुदास भावे हे स्वतः अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाल करून घेता येऊ शकतील अशा लाकडाच्या अर्थात लाकडी खेळण्यांच्या या वस्तू त्याच्यासोबत त्या बाहुल्या करायचे आणि विष्णुदास भावे यांनी त्या बनवल्या होत्या स्वतः. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग बाहुल्या वापरून करायचा असा त्यांचा इरादा होता. 1843 साली राजांच्या पाठबळावर भावेंनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिलं वहिलं नाटक रंगमंचावर आणलं. त्यांचा हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून आपण सगळेजण साजरा करतो. कर्नाटकातील भागवत मंडळींचे खेळ पाहिल्यानंतर त्यांनी नाटकांमध्ये सुधारणा करून स्वतःची सांगलीकर नाटक मंडळी स्थापन केली. ते एक अत्यंत हुशार हस्तकला कारागीर होते. त्यांनी लाकडाच्या बाहुल्या तयार करून बाहुल्यांचे खेळ बसवण्यास सुरुवात केली आणि अर्थात 5 नोव्हेंबर 1843 रोजी पहिला प्रयोग झाला सीता स्वयंवरचा.

0: नमस्कार, मी रवींद्र साठे. आपण ऐकत आहोत आपला दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. आनंद घेत राहा.
1: यानंतर दुसरे नाटककार आहेत अण्णासाहेब किर्लोस्कर. संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र ही अजरामर नाटकं लिहून मराठी संगीत रंगभूमीचा ज्यांनी पाया रचला त्या अण्णासाहेब. त्यांचा जन्म 31/3/1843 रोजी. आणि त्याचबरोबर अण्णासाहेबांचा जन्म जो कर्नाटकातील गुर्लेसूर या येथे झाला. मराठी कानडी व इंग्रजी शिक्षण घेऊन ते पुण्याला आले. पुण्यात एक नाटक मंडळी काढून ती लवकरच बंद पडली. पुढे बेळगावला शिक्षकाची नोकरी त्यांनी स्वीकारली. त्यानंतर पुढे पोलीस खात्यात नोकरी केली, परंतु ती काही फार काळ टिकली नाही. त्यांनी 1880 साली एक पारशी नाटकसुद्धा पाहिलं. हे नाटक ड्रॅमॅटिक ओपेरा या प्रकारातलं होतं. या नाटकाचा त्यांच्यावर फारच प्रभाव पडला. त्यातूनच त्यांना कालिदासाच्या अभिजात शाकुंतल या नाटकाचं रूपांतर करावं व त्याचा प्रयोग करावा असं वाटलं. पहिल्या 4 अंकांचे भाषांतर 1880 ऑगस्टमध्ये पूर्ण केले व दिनांक 31 ऑक्टोबर 1880 साली या अश्विन महिन्यातील धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पुण्यातील आनंदोद्वय या नाट्यगृहात संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. या नाटकात एकूण 183 पदे होती. पनवेल येथील गुळवे या सावरकरांनी अण्णासाहेबांना नाटकासाठी आर्थिक सहाय्यसुद्धा केले. अण्णासाहेबांचे दुसरे नाटक म्हणजे सौभद्र. या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यामध्ये दिनांक 18 नोव्हेंबर 1882 रोजी झाला. मराठी रंगभूमीवर अण्णासाहेबांची ही 2 नाटकं अजरामर ठरली. आजही नाटकांचे प्रयोग होत असतात. अण्णासाहेबांचे तिसरे नाटक म्हणजे रामराज्य वियोग. हे नाटक अपूर्ण अवस्थेत असतानाच पुण्यामध्ये दिनांक 20 ऑक्टोबर 1884 रोजी पहिला प्रयोग झाला. आणि मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांची सुरुवात अण्णासाहेब किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या नाटकापासून खऱ्या अर्थानं झाली असं म्हणता येईल. दिनांक 2/11/1885 रोजी अण्णासाहेबांचं निधन झालं. आणि खऱ्या अर्थानं या रंगभूमीचा एक उमदा कलावंत हा आपल्याला सगळ्यांना सोडून गेला. ऐकूया पुढील एक सुंदर असं पद जे सगळ्यांच्या

0: नमस्कार, मी अजित कडकडे। आपण ऐकत आहात संगीताचे सप्त सूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: आपण आज सांजेच्या पारीत नाट्यसंगीतांविषयी आणि नाटककारांविषयी जाणून घेत आहोत। त्यानंतर आपण पुढील नाटककार किंवा नाटकाला ज्यांनी योगदान दिलं, संगीत नाटकाला ज्यांनी योगदान दिलं, ते पुढील कलाकार म्हणजे कृष्णाजी प्रभाकर तथा काकासाहेब खाडीलकर। यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1872 रोजी झाला। नाट्याचार्य खाडीलकरांचा जन्म सांगली येथे झाला आणि शिक्षणासाठी पुण्यास ते आले होते। शिक्षणानंतर सांगलीला काही दिवस शिक्षक म्हणून त्यांनी प्रयत्न केला, परंतु तो काही पुढे काळ टिकला नाही आणि त्यांनी आपले पहिले सवाई माधवराव याचा मृत्यू हे नाटक पाहिले। खरं तर सवाई माधवराव यांचं नाटक होतं मृत्यू हे नाटक पाहिले। पुढे केसरीमध्ये पुणे येथे आल्यानंतर दुष्काळ पडलेल्या विजापूर भागात फिरत असताना तालिकोटचा किल्ला पाहून काकासाहेबांनी कांचनगडची मोहना हे नाटकसुद्धा पाहिले। या नाटकाचा पहिला प्रयोग पुणे येथील सोशल क्लबने केला। 1918 साली किचक कवध हे बायकांचे बंड, भाऊ बंदकी, प्रेमध्वज अशी 6 गद्य नाटके त्यांनी लिहिली। किचक वध या नाटकाचा प्रयोग अत्यंत सुंदर व स्फूर्तिदायी होत असे। दिनांक 12/1991 रोजी संगीत नाटकात क्रांती करणारे संगीत मानापमान हे नाटक त्यांनी रंगभूमीवर आणले आणि चिरंजीव खऱ्या अर्थानं ते नाटक झालं। आजपर्यंत या नाटकाचे कैक कंपन्यांनी शेकडो प्रयोग केले असतील आणि आपण प्रत्येकानं ते पाहिलेही असतील। पुढे 2 वर्षांनी त्यांचे दुसरे संगीत नाटक विद्याहरण किर्लोस्कर नाटक कंपनी मंडळीचे रंगभूमीवर आले। यानंतर बालगंधर्व गणपतराव बोडस व गोविंदराव टेंबे यांनी गंधर्व नाटक मंडळी सुरू केली व काकासाहेबांनी त्यांना संगीत स्वयंवर हे नाटक दिले। सत्व परीक्षा हे 7वे नाटक त्यांनी महाराष्ट्र नाटक मंडळींना दिले। काकासाहेबांनी एकंदर 8 गद्य नाटके आणि 7 संगीत नाटके मराठी रंगभूमीला दिली। ते स्वतः निर्णय संपादक, निर्भीड लेखक, खंदे पत्रकार, यशस्वी नाटककार तर होतेच, पण त्याहीपेक्षा ते उत्तम नाट्य शिक्षक होते। नाट्य शिक्षणाचे काम त्यांनी जे या रंगभूमीवर केलं आहे त्यांच्यासारखं खरं तर वाखाणण्याजोगं काम प्रचंड आहे आणि ते काम खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। नाटक क्षेत्रातील भीष्माचार्य असे हे व्यक्तिमत्व असलेले आपले काकासाहेब। ऐकूया पुढील एक पद।

पुढील आपले नाटककार आहेत केशवराव भोसले. जन्म 9 ऑगस्ट 1890. मराठी रंगभूमीवरील एक असामान्य असं व्यक्तिमत्व, ज्यांच्यामुळे बालगंधर्वांचे युग एकीकडे असताना आपल्या कर्तृत्वानं अवघ्या महाराष्ट्राला आपली ओळख एक महान नट म्हणून करून देणारा हा कलावंत, स्वदेश हितचिंतक नाटक मंडळी च्या आश्रयाला आलेला हा पोर. एकदा पंढरपूरच्या मुक्कामात शारदा नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी शारदेचे काम करणारा कृष्णा देवळी आजारी पडला आणि केशवरावांनी आपणहून शारदेचे काम केले आणि इतके सुंदर केले की त्याला कायमचेच देण्यात आले. मूर्तिमंत भीती उभी हे पद पुन्हा पुन्हा ऐकण्यास गावोगावी लोक प्रचंड गर्दी करू लागले. जणूभावी निमकरांनी आपल्या कडक शिस्तीत या तालमीत तयार केले होते. बसवून दिल्यापेक्षाने नटाने अधिक स्वैरपणे गायचे नाही हा त्यांचा नियम होता. 1903 यवतमाळ येथे केशवरावांनी टाळ्यांना हुरळून जाऊन एकदा जादा ताण मारली आणि आत येतात येताच शारदेच्या नाजूक गालावर जणूभाऊंची बोटे कडाडून वाजली. पुढे केशवरावांनी स्वदेश हितचिंतक कंपनी सोडून ललित कला दर्शक नाटक मंडळी ही सुरू केली. स्वतः 2 जांभेकर बुवांकडून संगीताचे शिक्षण घेतले. पुण्याला नव्या कंपनीचे सौभद्र लावले. बालगंधर्वांचे पुष्कळ चाहते प्रयोगाला टर उडवण्यासाठी उपस्थित राहायचे, पण घडले उलटेच. केशवरावांच्या गायनाने ते सारख्या टाळ्या वाजवीतच राहिले. म्हणजे बघा काय तेव्हाची खरं तर थोडीशी संस्कृती म्हणूया, परंपरा म्हणूया आणि तेव्हाची मानसिकता म्हणूया, ही पुरुषाने एखादी स्त्री पात्र साकारणं हे फार अवघड होतं काम आणि तेव्हाची मानसिकतासुद्धा आजच्या काळासारखी नव्हती. स्वीकारणं हे तेवढं साधं सोपं नव्हतं आणि म्हणूनच तेव्हाचा हा काळ महत्त्वाचा म्हणावा लागेल ह्या नाटककारांसाठी आणि कलावंत.

तांसाठी सुद्धा एवढा केशवरावांच्या गाण्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. ललित कलादर्शकला वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्वाकांक्षाच्या नाटकाने अमाप यश दिले, पैसा दिला आणि प्रसिद्धीही दिली. याच नाटकापासून केशवरावांनी रंगभूमीवर मखमली पडदा ड्रॉप म्हणून लटकवला आणि मग तीच प्रथा सुरू झाली. ललित कलादर्शक नाटक कंपनीला बडोदा, ग्वाहेर आणि इंदोर इथून संस्थानिकांकडून आलेला आश्रय देण्याच्या योजना साभार नाकारून त्यांनी आपली कंपनी खास लोकाश्रयाखाली असे मोठ्या अभिमानानं जाहीर केले. 1916 साली मामा वरेकरांचे हाच मुल्लाचा बाप हे नाटक संगीत करून सादर केले. एक वर्षाने मामांचे संन्यासाचा संसार नाटक रंगभूमीवर आणले. टिळक स्वराज्य फंडासाठी नाटकाच्या इतिहासामध्ये नोंद करावी लागेल असा अभूतपूर्व गंधर्व ललित कलादर्शक नाटक कंपनीचा बालगंधर्व व केशवराव भोसले या दोन मातब्बर नाटका नटांचा मानपमान या नाटकाचा संयुक्त प्रयोग झाला आणि या प्रयोगाने उत्पन्नाचा सर्वोच्च विक्रम गाठला. केशवरावांनी धैर्यधराच्या भूमिकेत प्रत्येक पदाला वंशमोर घेतला. धिक्कार मन सहीना या पदाला तर त्यांना 7 वेळा वंशमोर मिळाला होता. संयुक्त मानापमानच्या झळाळीच्या यशाने हुरून येऊन संयुक्त सौभद्र लावण्यात आले. केशवराव अर्जुन तर बालगंधर्व सुभद्र. सुभद्रेच्या पदांनी बालगंधर्वांनी बाजी मारली खरी, परंतु केशवरावांना म्हटलेल्या माझ्यासाठी तिने अण्णा वर्जिले या एका सध्या अभंगाने एकदम पारणे फिरले आणि केशवरावांचा जयघोष प्रेक्षकांनी केला. रंगभूमीवर स्वतःची अशी एक दैदिप्यमान वेगळी ओळख निर्माण करणारा हा संगीत सूर्य संयुक्त सौभद्रच्या प्रयोगानंतर एका महिन्याच्या आत विषम ज्वराचे निमित्त म्हणून एकाकी असताला गेला.

सांगणार आहे कार्यक्रमाच्या अगदी शेवटी. तोवर आपण या बाकी नाटककारांच्या जीवनाविषयी, त्यांच्या संपूर्ण योगदानाविषयी माहिती जाणून घेऊया. त्याचबरोबर आपल्याला प्रकाश शिंदे यांनी सुद्धा संपर्क साधला होता, त्यांनाही आपला कार्यक्रम खूप आवडतोय असं त्यांचं म्हणणं होतं. तर धन्यवाद आपल्या सगळ्यांच्या प्रेमासाठी, आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियेसाठी. पुढील रंगभूमीसाठी योगदान देणारे आणि खऱ्या अर्थानं कलेला समर्पित असलेले नाटककार म्हणजे नानासाहेब शिरगोपीकर. नानासाहेब शिरगोपीकरांना नाट्यकलेचा वारसा आपल्या वडिलांकडूनच मिळाला होता, त्यामुळे त्यांचे वडील अण्णासाहेब हे आधीपासूनच रंगभूमीला त्यांनी आपलं योगदान दिलं होतं. वडिलांचा वारसा हा उपजत त्यांना मिळाल्यामुळे 1923 बालनटांची आनंद संगीत मंडळी स्थापन झाली. सोन्याची द्वारका व गोकुळचा चोर या नाटकाचे त्या काळात अनुक्रमे 2000 ते 3000 प्रयोग झाले होते. विचार करा त्या काळात, मी जवळजवळ एक 70 ते 80 किंवा त्याहून जास्त काळाची गोष्ट करतोय, जे की आजच्या काळात ही गोष्ट शक्य आहे, परंतु इतक्या प्रमाणात हे आज प्रयोग होत नाहीत नाटकांचे, हे दुर्भाग्य आहे. परंतु त्या काळात 2000 ते 3000 प्रयोग झाले होते आणि विविध कलांच्या नानांचा अभ्यास होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी आपल्या वडिलांकडूनच आनंद संगीत मंडळीमध्ये दाखल झाले. त्यांच्या नाटक मंडळीचे ते उत्तम व्यवस्थापक होते. चोख हिशोब व त्यांच्या नोंदी हे वैशिष्ट्य होतं त्यांचं ठेवणं. 1956 वडिलांच्या निधनानंतर आनंद संगीत मंडळीची धुरा त्यांनी स्वतः त्यांच्या खांद्यावर घेतली. आगीत कंपनीचे सामान जळून गेल्यानंतरही मोठ्या उमेदीने ते उभे राहिले होते. गोकुळचा चोर या नाटकाचे 3000 प्रयोग व्हावेत ही वडिलांची इच्छा नानासाहेबांनी 1961 पूर्ण केली. 1962 नंतर कंपनीचे स्वरूप बदलत त्यांनी एखाद्याचे नशीब, नवमीची रात्र व चंदनाची पेटी सारखी नाटके रंगभूमीवर आणली. परंतु त्यांच्या संस्थेचं एक विशिष्ट प्रतिमेच्या या नाटकांचा फायदा झाला नाही. नानासाहेब परत पौराणिक नाटकांकडे वळाले. 30 मे 1964 रोजी भावतोची देव हे नाटक रंगभूमीवर आणले. नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ट्रिक्स जे सीन्स होते त्यामुळे नानासाहेबांची खासियत म्हणून ओळखू जाऊ लागले. हे त्यांच्या नाटकांचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य होतं. परीक्षेपूर्वीच्या 7 रात्री सारखे वेगवेगळ्या विषयांवरचे देखील नाटके त्यांनी रंगभूमीवर आणली. 1970 पर्यंतचा त्यांचा या व्यवसायात जम बसला. त्यानंतर ललित कला दर्श संस्थेबरोबर शाब्बास बिरबल शाब्बास हे नाटक सहयोगाने रंगभूमीवर आले. सोन्याची द्वारका परत एकदा चंद्रलेखा या नाट्यसंस्थेशी सहयोगाने रंगभूमीवर आणले. 1983 तोंडवलकरांच्या संस्थेच्या सहयोगाने पतिव्रता हे नाटक रंगभूमीवर आणले. पौराणिक नाटकांचे हमखास यशस्वी नाटक देणारे आणि आपल्या ट्रिक्स सीन्सने प्रेक्षकांना अचंबित करणारे हे एक मराठी रंगभूमीवरचे वेगळे व्यक्तिमत्व होते.

श्रोते हो, आपल्याला अंधेरी वरून उदय कुलकर्णी यांचा कॉल आला होता आणि त्यांनी आपल्याला अजून एका नाटककाराबद्दल सुचवलेलं आहे ज्यांनी रंगभूमीसाठी योगदान दिलेलं आहे, आणि ते कोण आहेत त्यांच्याबद्दल मी माहिती नक्की

0: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि सदाबहार गाणी ऐकत राहण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ वर FM रेनबो।
1: श्रोते हो, आज आपण सांजेच्या पारीत नाट्यसंगीतांविषयी जाणून घेत आहोत आणि त्याचबरोबर रंगमंचाला, रंगभूमीला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे अशा नाटककारांबद्दलही जाणून घेत आहोत। पुढील असेच नाट्यकलावंत आहेत रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व। यांचा जन्म 3 जानेवारी 1886 रोजी झाला। रामभाऊंचा पिंड गायकाचा, पण त्या काळी गायनाचा स्वतंत्र व्यवसाय पैसे देणारा नव्हता आणि म्हणूनच गाणे शिकूनही गवयांना पोटासाठी रंगभूमीकडे वळावे लागले। रामभाऊंना मात्र नाट्यकला प्रवर्तक मंडळीत चालकांनी जवळजवळ ओढूनच नेले होते आणि 1909 ते मुख्य स्त्री भूमिकेत ते आपलं काम करत होते। त्यांची सुभद्रेची आणि संत सखूची कामं आणि पदं उत्कृष्ट होत होती। श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना सहज सवाई गंधर्व म्हटलं आणि दुसऱ्याच दिवशी सवाई गंधर्व अशी अक्षरं कोरलेली आपल्याला त्या बोर्डवर दिसली। 1913 रामभाऊ प्रवर्तक नाटक मंडळीतून भारत नाट्यकला मंडळीमध्ये ते गेले, पण फार काळ काही तिथे ते रमले नाही। त्यांनी स्वतःची नूतन संगीत नाटक मंडळी 1914 सुरू केली। आता ते अधूनमधून पुरुष भूमिकासुद्धा करू लागले होते। माधवराव जोशींचे विनोद हे सामाजिक नाटक त्यांनी 1914 रंगभूमीवर आणले। 1924 नूतन मंडळी बंद पडल्यावर सवाई गंधर्वांनी 2 वर्ष विश्रांतीच घेतली। शंकरराव सरनाईक यांनी त्यांना 1926 पुन्हा यशवंत नाटक मंडळीत खेचलेच। 1930 हिराबाई बडोदेकरांच्या नाट्यशाखेत ते राहिले।

सौभद्रमध्ये कृष्णाचे पेटंट म्हणून ते काम करत. पुण्यात गाणे झाल्यानंतर पक्ष घाटाचा झटका येऊन ते आजारी पडले. त्यानंतर काही रंगभूमीवर ते आले नाहीत किंवा फारसे काही गायले नाहीत आणि त्यांनी आपली शिष्य परंपरा मागे ठेवलीही. फिरोज दस्तूर, भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल हे त्यांचे शिष्य. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी पुण्यात प्रसिद्ध सवाई गंधर्व संगीत महोत्सव आयोजित केला जातो, जो भारतीय शास्त्रीय संगीताचा सर्वात मोठा हा पुरस्कार किंवा हा कार्यक्रम सोहळा मानला जातो.

तर मंडळी, आता वेळ झालेली आहे इथेच थांबायची आणि आपल्या सगळ्यांचा निरोप घ्यायची. पुन्हा एकदा भेटूया अशाच नव्या नव्या विषयांसोबत आणि त्याचबरोबर नवीन नवीन गप्पांसोबत. तुर्तास आज इथेच थांबूया. धन्यवाद आपण सगळ्यांनी मनापासून प्रतिसाद दिल्याबद्दल. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. ऐकत रहा FM रेनबो.

नमस्कार, मी संदेश नाईक। ऐकूयात काही ठळक घडामोडी। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं। या कार्यक्रमात NUCFDC आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला, तसंच विविध संबंधित सेवांचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते झालं। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। मंदिराच्या गेल्या 5 वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं। राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालं आहे। राज्यात एकंदर 9,54,77,119 अर्ज वाटण्यात आले। गाई आणि म्हशींच्या पिशवीबंद दुधाच्या दरात 2 रुपयांनी तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 10% वाढ करण्याचा निर्णय राज्यातल्या प्रमुख खासगी सहकारी दूध संघांनी घेतला आहे। पुणे जिल्ह्यातल्या कात्रज डेअरी इथं झालेल्या दूध महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। गैरवापराच्या उद्देशानं तयार करण्यात येणारी म्युल बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी मुंबईत पर्दाफाश केला असून 2 जणांना अटक केली आहे। देशभरात 42 प्रकरणात तब्बल 7.5 कोटी रुपयांचा सायबर घोटाळा करण्यात वापरली गेलेली बँक खाती उघडकीस आणली आहेत। कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे। उपांत्य सामन्यात तिनं रक्षिता रामराजवर 21-13, 16-21, 21-13 अशी मात केली। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ NUC FDC मुख्यालय लवकरच दिल्लीहून महाराष्ट्रात स्थलांतरित करण्यात येणार, केंद्रीय मंत्री अमित शहा यांची माहिती. बांबू लागवडीत विदर्भ राज्यात अव्वल स्थान, यवतमाळ जिल्हा सर्वाधिक लागवडीसह प्रथम क्रमांकावर. नागपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांगांसाठीच्या सहाय्यक उपकरण वितरणाचं 3 दिवसीय विशेष शिबिर सुरू. आणि वर्धा जिल्ह्यात तळेगाव श्यामजी पंत इथं राज्यातील पहिल्या 300 खाटांच्या सुपर स्पेशालिटी उपजिल्हा रुग्णालयाचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन. आता सविस्तर बातम्या. सहकारी बँक केवळ नफा कमावण्यासाठी नसून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. शहा यांच्या हस्ते आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या NUC FDC नव्या इमारतीचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागरी सहकारी बँकांना मुख्य प्रवाहात आणणं हाच या शिखर संघटनेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. ही संघटना बँकिंग सेवा आधुनिक, पारदर्शी आणि विश्वासार्ह बनवून या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात देशातल्या सर्वात जास्त 449 सहकारी बँका असल्याचा उल्लेख करत NUC FDC मुख्यालय लवकरच दिल्लीहून महाराष्ट्रात स्थलांतरित करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
2: सहकारिता आंदोलन जो 2-3 राज्यों में सुरू हुआ उसमें से एक महाराष्ट्र. 449 सहकारी बैंक आज महाराष्ट्र में है. आज सुबह ही एक निर्णय में अमरेला ऑर्गेनाइजेशन पर थोप कर आया हूं कि इसका हेडक्वार्टर दिल्ली से महाराष्ट्र शिफ्ट कर दिया जाए.
1: देशातील एकूण शहरी सहकारी बँकांपैकी सुमारे 70% बँका महाराष्ट्रात, गुजरात, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आहे असं शहा यांनी सांगितलं. या कार्यक्रमात NUC FDC आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करारही करण्यात आला. तसंच विविध संबंधित सेवांचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते झालं. IIT विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले. IIT दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं. महाराष्ट्रातील बांबू लागवडीत विदर्भानं राज्यात अव्वल स्थान मिळवलं असून यवतमाळ जिल्हा सर्वाधिक 9030 शेतकरी आणि 32,334.35 एकर लागवडीसह प्रथम क्रमांकावर आहे. राज्याच्या

0: टॉप 10 जिल्ह्यांमध्ये अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा यांचाही समावेश झालाय. राष्ट्रीय बांबू अभियान आणि अटल बांबू समृद्धी योजनेला विदर्भातून सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचं महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय. बांबू लागवडीमुळे पर्यावरण संवर्धनासह शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचं साधन उपलब्ध होत असून विदर्भात बांबू आधारित अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालंय. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आज ही माहिती दिली. जळगाव, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये स्वयंनोंदणी अर्जांचं वाटप पूर्ण झालंय. अर्ज करण्यासाठीची मुदत येत्या 17 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यात 9,54,77,119 अर्ज वाटण्यात आले. 1,253 बूथ लेवल अधिकारी या वाटप प्रक्रियेत सहभागी आहेत. इंधन दरवाढ, वाहतूक खर्च, वेष्टनासाठीचा कच्चा माल यामुळे दूध खरेदीच्या दरात वाढ होती आहे. त्यामुळे गायी आणि म्हशींच्या पिशवीबंद दुधाच्या दरात 2 रुपयांनी तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 10% वाढ करण्याचा निर्णय राज्यातील प्रमुख खासगी सहकारी दूध संघांनी घेतलाय. ही दरवाढ येत्या 11 ऑगस्टपासून लागू होणार आहे. नवीन दरानुसार गायीच्या दुधाचा विक्री दर प्रति लिटर 60 वरून 62 रुपये तर म्हशीच्या दुधाचा दर प्रति लिटर 76 वरून 78 रुपये होणार आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही 10% वाढ केली जाणार.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर महानगरपालिका, भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर, जिल्हा परिषद आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं अस्थिव्यंग आणि कर्णबधीर दिव्यांगांसाठी 7 ते 10 ऑगस्ट दरम्यान रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निःशुल्क जयपूर फूट साहित्य आणि सहाय्यक साधनांचं मोजमाप आणि वाटप शिबिर आयोजित करण्यात आलंय. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांच्या दैनंदिन अडचणी दूर करून त्यांना आवश्यक ते साहित्य तात्काळ उपलब्ध करून देणं हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचं नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांनी या शिबिरासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं.
2: ना इथे जे साहित्याची गरज आहे ते साहित्य मिळण्यासाठीची सगळी व्यवस्था या ठिकाणी केली. वैशिष्ट्य हे आहे की जयपूर फूट च्या माध्यमातून त्यांना म्हणजे हात किंवा पाय जे कृत्रिम आहे ते सुद्धा ताबडतोबीने मोजमाप, ताबडतोबीने त्याची बनवाई म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी त्यांनी कारखाना पण आणलेला आहे आणि होत असेल तर हे सगळं त्याच दिवशी त्यांना देण्याचा हा देखील प्रयत्न म्हणजे अतिशय ताकदीने हा प्रयत्न सुरू आहे.
0: दरम्यान या 3 दिवसीय शिबिरामध्ये दप्पल 3,000 ते 3,500 दिव्यांग बांधव लाभ घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. शिबिराचा समारोप 10 ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी 9:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात तळेगाव श्यामजीपंत इथं राज्यातील पहिल्या 300 खाटांच्या सुपर स्पेशालिटी उपजिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. सुमारे 155,84,00,000 रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्यासह परिसरातील ग्रामीण नागरिकांना अत्याधुनिक आणि विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. सुमारे 24,000 चौरस मीटर बांधकाम क्षेत्रात हे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार असून उपजिल्हा स्तरावर सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. भविष्यात या प्रकल्पाचा विस्तार करून नर्सिंग महाविद्यालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचं नियोजन असून हा प्रकल्प सुमारे 700 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक मेडिकल कॅम्पसमध्ये विकसित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वानखेडे यांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते बुलढाण्याच्या खामगाव इथल्या सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम विद्यालयात अत्याधुनिक ऑडिटोरियम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि क्रीडा मैदानांचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी समाजातील समस्यांसाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता शिक्षणातून मिळालेलं ज्ञान समाजाच्या विकासासाठी वापरण्याचं आणि पूर्वजांचं शाश्वत ज्ञान जपण्याचं आवाहन केलं. कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसंच आदिवासी विद्यार्थिनींच्या स्वयंरोजगार उपक्रमाचं कौतुक करत त्यांना आर्थिक लाभाचं वितरण करण्यात आलं. हरघर तिरंग गंगा अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता बाजीप्रभू चौक रामनगर ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक दरम्यान भव्य तिरंगा

रैली काढण्यात येणार असल्याची माहिती महापौर नीता ठाकरे यांनी दिली. रॅलीचं मुख्य आकर्षण 700 मीटर लांबीचा तिरंगा ध्वज असून मनपा शाळातील विद्यार्थी, शीख समाजाचे प्रतिनिधी आणि माजी सैनिक यात सहभागी होणार आहे. मनपातर्फे शहरात 1,75,000 तिरंगा ध्वजांचं वितरण करण्यात येणार आहे. तसंच 10 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कविवर्य सुरेश भट सभागृहात तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. 13, 14 आणि 15 ऑगस्ट रोजीही विविध देशभक्ती पर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्रानं आज संध्याकाळी आगामी काही तासांसाठी हवामानाचा इशारा जारी केलाय. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलका पाऊस देखील येऊ शकतो. तर नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिहलक्या ते हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलंय. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात आज सकाळी आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. सकाळी 6:30 वाजतापासून 10 वाजतापर्यंत पाऊस कोसळल्यानंतर कडक ऊन तापलं असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ NUCFDCचे मुख्यालय लवकरच दिल्लीहून महाराष्ट्रात स्थलांतरित करण्यात येणार, केंद्रीय मंत्री अमित शहा यांची माहिती. बांबू लागवडीत विदर्भाचे राज्यात अव्वल स्थान, यवतमाळ जिल्हा सर्वाधिक लागवडीसह प्रथम क्रमांकावर. नागपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांगांसाठीच्या सहाय्यक उपकरण वितरणाचे 3 दिवसीय विशेष शिबिर सुरू आणि वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजी पंते इथं राज्यातील पहिल्या 300 खाटांच्या सुपर स्पेशालिटी उपजिल्हा रुग्णालयाचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागरी सहकारी बँकांना सायबर सुरक्षा मजबूत करण्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचं आवाहन. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण. ठाणे नागपूर मुंबई उपनगर पिछाडीवर. आणि कात्रज डेअरीकडून दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ. नागरी सहकारी बँकांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखीन बळकट करण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आज अधोरेखित केली. मुंबईत सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. नागरी सहकारी बँकांसाठी 24 तास कार्यरत असलेल्या सुरक्षा केंद्राचं उद्घाटन, तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळाच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डिजिटल आर्थिक फसवणुकीच्या घटना देशभरात वाढत असून बँकिंग प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी न्यायसहाय्यक विज्ञानाच्या मदतीची गरज आहे. NUCFDC अर्थात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळ आणि राष्ट्रीय न्यायसहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात आज झालेल्या सामंजस्य करारामुळे या कामाला हातभार लागेल असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले. नागरी सहकारी बँकांचा उद्देश नफा कमावणं हा नसून सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करणं हा आहे. भारताला समृद्ध करण्यासाठी भारतीयांना समृद्ध करणं गरजेचं आहे. त्यासाठी फक्त भांडवली बाजार पुरेसा होणार नाही तर त्याला समांतर स्वयंरोजगाराची व्यवस्था उभारायला हवी आणि नागरी सहकारी संस्था यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2: ऋण जितना छोटा होगा इतनी रिकवरी बढ़ेगी. तो इसके लिए भारत के अर्थतंत्र में स्वरोजगार को जनरेट करने में कोऑपरेटिव का बहुत बड़ा रोल.
1: कोणत्याही हमी किंवा तारणाशिवाय कर्ज देण्याची मर्यादा आता 2.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेतल्या 99.78% कर्जाची व्याजासह परतफेड झाली आहे. यावरून छोट्या कर्जदारांची कर्जफेडीची क्षमता स्पष्ट होते असं त्यांनी नमूद केलं. सहकार CBS प्रणालीशी यशस्वीरित्या जोडल्या गेलेल्या पहिल्या 6 नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय सेवा बंडल अंतर्गत कोर बँकिंग सर्व्हिस आणि संबंधित सेवांचं लोकार्पण यावेळी झालं. देशातल्या सहकारी संस्थांपैकी 70% संस्था महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात आहेत. त्यामुळे NUCFDC मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्याची घोषणा शहा यांनी केली. आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, मुंबई.
0: IIT विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले.
3: आप देश के लिए बहुत कुछ करने का सपने लेकर के यहां से निकल रहे हैं. आज कई स्टूडेंट्स उनको उनकी उपलब्धियों के लिए मेडल्स भी मिले हैं. मैं आप सभी को इसके लिए बहुत बहुत बधाई देता हूं. लेकिन एक आध दो बेटियां होती

0: जरा ज्यादा अच्छा होता। सॉरी, एक दो क्यों ज्यादा होनी चाहिए थे। आज आईआईटी दिल्ली में एआई से जुड़े कुछ नए इनिशिएटिव्स भी शुरू हुए हैं। मैं इसके लिए भी आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
1: आईआईटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, आईआईटी दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते। दर्यावर्दींची सुरक्षा, सन्मान आणि सहाय्य यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत खलाशांचं संरक्षण, सुरक्षा आणि कल्याण या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते। भारत हा जगातल्या अग्रगण्य दर्यावर्दी देशांपैकी एक म्हणून उदयास आल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी ई समुद्र या डिजिटल सागरी प्रशासकीय मंचाचं अनावरण करण्यात आलं। देशभरातील सागरी उद्योग, दर्यावर्दी संघटना, भरती तसंच नियुक्ती संस्था, सागरी प्रशिक्षण संस्था आणि सागरी व्यावसायिकांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते। राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालं आहे। जळगाव, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये स्वयंनोंदणी अर्जांचं वाटप पूर्ण झालं आहे। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आज ही माहिती दिली। सर्वात कमी वाटप ठाणे जिल्ह्यात झालं आहे। नागपूरमध्ये 92.85% तर मुंबई उपनगर जिल्ह्यात 93.1% अर्ज वितरण झालं आहे। अर्जांच्या संगणीकरणाचं सर्वात जास्त काम हिंगोली जिल्ह्यात 91% अधिक झालं आहे। बुलढाणा आणि रत्नागिरीत हे प्रमाण 90% अधिक आहे। अर्ज भरून देण्यासाठीची मुदत येत्या 17 ऑगस्टपर्यंत आहे। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपाची समग्र चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। मंदिराच्या गेल्या 5 वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं। मंदिराच्या विश्वस्त मंडळानं काल 2023 ते 2026 दरम्यान मिळालेल्या देणग्यांच्या तपशिलावर नोंदी काल मुख्यमंत्र्यांना भेटून सादर केल्या। त्यानंतर त्या आधीच्या वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटी रुपयांच्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता। या प्रकरणी 9 कर्मचाऱ्यांना अटक झाली होती। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात कात्रज डेअरीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही उत्पादनानुसार 10% वाढ करण्यात येणार आहे। हे सुधारित दर 11 ऑगस्टपासून लागू होतील। दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक कात्रज डेअरी इथं अध्यक्ष गोपाळराव मस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली। या बैठकीत वाढता उत्पादन खर्च, वाहतूक, पॅकिंग साहित्य आणि कच्च्या मालाच्या दरवाढीचा आढावा घेण्यात आला। साखर कारखान्यांकडे शिल्की साठे कमी असले तरी वाढलेले साखरेचे दर आणि उपपदार्थांमधून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता आगामी गाळप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना प्रतिटन 300 रुपये मिळावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे। त्यांनी साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांची साखर आयुक्तालयात भेट घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली। जालना जिल्ह्यात काल रात्री एक भरधाव कार विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या 2 महिलांचा मृत्यू झाला तर कारमधले अन्य 2 जण जखमी झाले। भंडारा रामटेक राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसमधून उतरून रस्ता ओलांडणाऱ्या शालेय विद्यार्थिनीला एका भरधाव स्कॉर्पिओ कारनं जोरदार धडक दिली। सातोना गावातल्या चौकात हा अपघात झाला असून त्या विद्यार्थिनीला ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं आहे। केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी आणि प्राधान्यक्रमाच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडळातून हिंगोली जिल्ह्याची आदर्श जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आरोग्य उपसंचालक डॉ कांचन वानरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांच्या विविध संघटनांचे अध्यक्ष आणि खासगी रुग्णालयांचे प्रमुख यांच्या विशेष प्रशिक्षण

याचं आयोजन करण्यात आलं होतं. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात आज सकाळी आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. गेल्या 24 तासात कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तसंच विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुढील 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नागरी सहकारी बँकांना सायबर सुरक्षा मजबूत करण्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं आवाहन. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण. ठाणे नागपूर मुंबई उपनगर पिछाडीवर. आणि कात्रज डेअरीकडून दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सर्वसामान्य नागरिकांना यूपीआयद्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। ज्ञानाचा फायदा देशाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आयआयटीच्या विद्यार्थ्यांना आवाहन। सायबर सुरक्षा मजबूत करण्याची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची नागरी सहकारी बँकांना सूचना। आणि हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू। सर्वसामान्य नागरिकांना यूपीआयद्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नाही असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे। एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला यूपीआयद्वारे पैसे हस्तांतरित केल्यावर कुठलंही शुल्क द्यावं लागणार नाही। तसंच ग्राहकांनी कुठलीही खरेदी केल्यावर यूपीआयद्वारे पैसे दिले तरी त्यांना शुल्क द्यावं लागणार नाही असं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलंय। या व्यवहारांसाठी MDR अर्थात मर्चंट डिस्काउंट रेट शुल्क लागू झालं तर ते केवळ मर्यादित व्यापाऱ्यांना ठराविक रकमेच्या पलीकडे आणि मर्यादित प्रमाणात असेल असं ते म्हणाले। यूपीआयची यंत्रणा दीर्घकाळ शाश्वत राहावी, त्यात तांत्रिक सुधारणा होत राहावी आणि संभाव्य धोक्यांपासून ती सुरक्षित असावी यासाठी सरकारनं पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम कायदा आणल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं। यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले।
1: जब बड़े गोल्स को अचीव करने के लिए प्रारंभ करते हैं तो एक बड़ा डिस्ट्रक्शन भी हमारे सामने आता है। ये डिस्ट्रक्शन होता है एक दूसरे से कंपैरिजन का। लेकिन याद रखिए, जिंदगी कोई लीडर बोर्ड नहीं है, आपकी असली दौड़ किसी और से नहीं खुद अपने आप से है। हर दिन कल से बेहतर बनने की कोशिश करते रहिएगा।
0: आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंग संगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, आयआयटी दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। नागरी सहकारी बँकांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखी बळकट करण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली। मुंबईत सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते। नागरी सहकारी बँकांसाठी 24 तास कार्यरत असलेल्या सुरक्षा केंद्राचं उद्घाटन तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळाच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
2: डिजिटल आर्थिक फसवणुकीच्या घटना देशभरात वाढत असून बँकिंग प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी न्याय सहाय्यक विज्ञानाच्या मदतीची गरज आहे। NUCFDC अर्थात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळ आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात आज झालेल्या सामंजस्य करारामुळे या कामाला हातभार लागेल असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले। नागरी सहकारी बँकांचा उद्देश नफा कमावणं हा नसून सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करणं हा आहे। भारताला समृद्ध करण्यासाठी भारतीयांना समृद्ध करणं गरजेचं आहे। त्यासाठी फक्त भांडवली बाजार पुरेसा होणार नाही तर त्याला समांतर स्वयंरोजगाराची व्यवस्था उभारायला हवी आणि नागरी सहकारी संस्था यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।
3: ऋण जितना छोटा होगा इतनी रिकवरी बढ़ेगी, तो इसके लिए भारत के अर्थतंत्र में स्वरोजगार को जनरेट करने में कोऑपरेटिव्ह का बहुत बड़ा रोल।
2: सहकार CBS प्रणालीशी यशस्वीरित्या जोडल्या गेलेल्या पहिल्या 6 नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला। राष्ट्रीय सेवा बंडल अंतर्गत कोर बँकिंग सर्व्हिस आणि संबंधित सेवांचं लोकार्पण यावेळी झालं। देशातल्या सहकारी संस्थांपैकी 70% संस्था महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात आहेत, त्यामुळे NUCFDC चं मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्याची घोषणा शहा यांनी केली। आकाशवाणी

0: बातम्यांसाठी अंकिता आपटे मुंबई।
1: महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी 2029 सार्वत्रिक निवडणुकीत करण्याच्या दृष्टीनं मतदारसंघांची पुनर्रचना तातडीनं होणं आवश्यक असल्याचं केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे। ताज्या जनगणनेवर आधारित ही पुनर्रचना करायची झाल्यास आणि जातीनिहाय जनगणना करायची झाल्यास या प्रक्रियेला वेळ लागेल आणि महिला आरक्षणाची अंमलबजावणी करायला विलंब होईल। 2034 निवडणुकीपर्यंत तरी ती होणार नाही असं रिजिजू यांनी म्हटलं आहे। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या मजकुरावर रिजिजू यांनी ही टिप्पणी केली आहे। दरम्यान मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% जागा वाढवण्याच्या प्रस्तावाला शिरोमणी अकाली दलानं पाठिंबा जाहीर केला आहे। चंदीगड इथं आज झालेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी सांगितलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत गेल्या 12 वर्षात 400% वाढ झाल्याचं नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे। भारतानं 300 GW जीवाश्म इंधन विरहित ऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडत स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केल्याचं त्यांनी सांगितलं। न्याय मिळवण्यासाठी नागरिकांनी न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याऐवजी न्यायव्यवस्थेनं नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलं। इंदूर इथं राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या पश्चिम विभागीय प्रादेशिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते। ज्या नागरिकांना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही त्यांच्यापर्यंत विधी संस्थांनी पोहोचणं आवश्यक आहे असं ते म्हणाले। कायदेविषयक जनजागृती करताना क्लिष्ट कायदेशीर शब्दांचा वापर न करता नागरिकांना परिचित असलेल्या सोप्या भाषेत माहिती दिली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं। झारखंडमध्ये परीक्षांमधले गैरव्यवहार रोखण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आज झारखंड सरकारच्या 5 सदस्यीय समितीनं चर्चा केली। या समितीनं NSUI, ACS आणि JCM या संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा केली। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या खऱ्या असून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे त्या मांडू असं मंत्री संजय प्रसाद यादव म्हणाले। झारखंड लोकसेवा आयोगाची 14वी परीक्षा आणि ती घेणाऱ्या संस्थेनं घेतलेल्या इतर परीक्षा ताबडतोब रद्द कराव्यात अशी या आंदोलकांची प्रमुख मागणी आहे। या परीक्षेतल्या गैरप्रकारांची चौकशी सुरू असून 19 जणांना अटक करण्यात आली आहे। हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 7 जण ठार झाले तर 11 प्रवासी जखमी झाले आहेत। एक खासगी बस बैरागड इथून चंबाच्या दिशेनं जात असताना घाटात घसरून पडली। केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला बंगळुरू मैसूर द्रुतगती मार्गावर आज सकाळी अपघात झाला। या अपघातात 2 जण ठार झाले तर 24 जण जखमी झाले आहेत। मृतांमध्ये बस चालक आणि वाहकाचा समावेश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबईतल्या खारघर इथं मेघालय सदनच्या जमिनीचं हस्तांतरण आणि भूमिपूजन झालं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही राज्यांमधल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवर प्रकाश टाकला। या कार्यक्रमाला मेघालयचे मुख्यमंत्री कॅनरॉड के संगमा आणि उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग हे देखील उपस्थित होते। E20 पेट्रोलमध्ये आर्द्रता आणि क्लोराईड आढळल्याचे दावे दिशाभूल करणारे आहेत असं पेट्रोलियम कंपन्यांनी स्पष्ट केलं। देशभरातल्या चाचणीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे। तसंच पेट्रोलियम पदार्थांच्या टाक्यांमध्ये पाणी शिरल्याचं आढळून आलं नसल्याची माहिती या कंपन्यांनी दिली आहे। पवित्र अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांची दुरुस्ती करण्यासाठी वार्षिक अमरनाथ यात्रा उद्यापासून स्थगित करण्याची घोषणा प्रशासनानं केली आहे। छडी मुबारक पारंपरिक पहलगाम मार्गानं पुढे जाईल आणि 28 ऑगस्ट रोजी यावर्षीच्या अमरनाथ यात्रेची सांगता होईल असं काश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग यांनी सांगितलं। युगांडाच्या सीमारेषेजवळ असलेल्या काँगोच्या पूर्व भागातल्या एका गावावर इस्लामिक स्टेट ग्रुपशी संबंधित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान 13 जण ठार झाले। ठळक बातम्या पुन्हा एकदा। सर्वसामान्य नागरिकांना UPI द्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। ज्ञानाचा फायदा देशाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं IIT च्या विद्यार्थ्यांना आवाहन। सायबर सुरक्षा मजबूत करण्याची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची नागरी सहकारी बँकांना सूचना. आणि हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 7 जणांचा

आपण ऐकलं ब्रह्मांड पुराणातील ब्रह्मा आणि नारद मुनींच्या संवादातून आलेलं स्तोत्र, म्हणजेच व्यंकटेश स्तोत्र. स्वर अर्थातच वैभवी श्रीकांत शेट्टी यांचा.

आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज रविवार, दिनांक 9 ऑगस्ट 2026, आषाढ कृष्ण एकादशी, नक्षत्र मृगशीर्ष, योगहर्षण करण कौलव, चंद्र राशी मिथुन, रवी उदयकाळ सकाळी 6:16 आणि रवी अस्त संध्याकाळी 7:11. हे पंचांग आजच्या दिवसाचं. आता सुरुवात आजच्या दिवसाची. सुरुवात नेहमीप्रमाणेच मराठी गीतांच्या साथीनं आणि साक्षीनं. वंदनमध्ये तुमच्या सोबतीला आज प्रसाद ठोसर.

आज एकादशी ना, हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातल्या कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. मग आजच्या दिवशी वंदनमध्ये एकादशीविषयीच बोलूया. वर्षभरात 24 एकादशी येतात. प्रत्येक एकादशीचा एक वेगळाच बाज, एक वेगळाच रंग. मोक्ष देणारी उत्पन्ना, पितरांना उद्धरणारी मोक्षदा, नकळत झालेल्या चुका धुणारी पापमोचिनी, घरात समृद्धी आणणारी रमा,

रमा एकादशी, घराचं गोकुळ करणारी पुत्रदा एकादशी, आत्ताच झालेली आणि केवळ महाराष्ट्राच्याच नाही करोडो भाविकांच्या हृदयात धडधडते ती आषाढी आषाढी एकादशी, चार महिन्यानंतर जागवली जाणारी कार्तिकी एकादशी आणि पाण्याचा थेंबही न घेता सर्वच्या सर्व म्हणजे 24 एकादशींचं पुण्य देणारी महाकठीण निर्जला एकादशी। सुरांचा आणि व्रतांचा हा संगम आपल्या संस्कृतीला किती समृद्ध करतो नाही, जरा वेगवेगळ्या कोनातून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून याच एकादशीकडे पाहूया।

स्वरभास्करांच्या स्वरानंतर गाणं सरस्वतींचा स्वर येणं अगदी साहजिक येणारच, ओघान येणारच. एकादशीच्या निमित्ताने आपण तशाच गीतांची निवड केली जसं गाणं सरस्वतींच्या स्वरात बोलावा विठ्ठल येणार. पण तत्पूर्वी मगाशी म्हटलं की आपण एकादशीच्या संदर्भात विविध कोनातून दृष्टिकोनातून बोलूया. एकादशी आपण ऐकून असतो, एकादशी देवी आपल्याला कधी ऐकूयात आहे? पुराणात तिची एक गोष्ट आहे, फार छान आहे, रंजक आहे. प्राचीन काळी मूर नावाच्या महाकाय राक्षसानं स्वर्गावरती कब्जा केला होता. देव त्रस्त झाले, भगवान विष्णू मदतीला धावले आणि मग त्यांच्यात युद्ध सुरू झालं. अनेक वर्ष ते सुरू होतं आणि मग देव थकले, बद्रिकाश्रमातील हेमवती गुहेत योगनिद्रेत गेले आणि त्यांना निद्रिस्त पाहून मुरासूर तलवार उपसून चालून आला. अचानक देवांच्या 11व्या इंद्रियातून म्हणजे मनातून एक अद्भुत तेजस्वी कन्या प्रकट झाली. हातात परशु, डोळ्यात तेज, आणि त्या दिव्य कन्येने मुरासुराला ललकारलं. एकाच फटक्यात त्याचा वध केला. देव जागे झाले. ती तिथी होती मार्गशीर्ष कृष्ण 11वी. 11वी म्हणून विष्णूंनी तिला नाव दिलं एकादशी. महालक्ष्मीचंच हे स्वरूप, जो हे व्रत करेल त्याची पापं भस्म होतील असा वर तिने मिळवला. वाईटाचा संहार करणाऱ्या याच शक्तीला आपण आधुनिक आणि आणखीन सगळ्यात महत्त्वाचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा बघणार आहोत, पण गाणं सरस्वतींच्या स्वरानंतर.